ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्त्रिका जलद गतीने करू नये. भस्त्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने
श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

श्रोते हो निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला. श्रोते हो ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्ट मध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890095533.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

0: ईश्वराचे उदरभरण करण्या स्थान दुर्वांकुराचे जतन जीवन सत्वे येथ होतात सारी आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
2: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात 15 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र। आज महाकवी कालिदास दिन आहे। एक जाज्वल्य दत्तावतारी सत्पुरुष परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ईश्वरनिष्ठ, पुण्यशील, सदाचरणी, निर्वैर, निरपेक्ष, निस्संग, त्यागी आणि निष्काम अशा व्यक्ती म्हणजे साधू आणि संत. संत म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींच्या जीवनाकडे पाहताना हे सद्गुण दिसून येतात. संतांची जीवन आदरणीय आणि अनुकरणीय मानली जातात. अनेक संत लोकांमध्ये मिसळतात, आपल्या संतत्वाचा गर्व न वाहता त्यांच्या सुखदुःखांशी समरस होतात. तेव्हा एकीकडे सामान्यांना ते आपल्यासारखेच वाटतात, पण दुसरीकडे संतांचं आपल्याहून वेगळेपणही त्यांना जाणवत राहतं. अनेक संत आपल्या हयातीतच संत म्हणून मान्यता पावत असले तरी कोणत्याही संतांचं संतपण काळाच्या कसोटीवर टिकून राहावं लागतं. ईश्वर आणि मानव यांच्यातला मध्यस्थ म्हणूनही संतांकडे कधीकधी पाहिलं जातं. संतांनी उच्च नीतिमत्तेचे आदर्श समाजापुढे ठेवले. ह्या जगातल्या आपल्या अस्तित्वाला अर्थ देऊन परमार्थ साधायचा असेल तर सुखोपभोगात मग्न न होता त्यागाचं आणि सेवेचं जीवन जगलं पाहिजे. तसंच चिंतन आणि नामस्मरण यांच्या योगे ईश्वराच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे हे संतांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं. संतांनी समतेची शिकवण दिली, कर्मकांड नाकारली. संत कसा असला पाहिजे याविषयी संत तुकारामांनी आपल्या अभंगातून आपले विचार मांडले आहेत. दुःखितांना जो आपलं मानतो तोच साधू होय, आणि अशा माणसाच्या ठाई देवही असतो.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 15 जुलै. तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित. काय करावं हे मनुष्याला कळतं, पण त्याचं मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपलं मन त्यात रंगून जातं आणि त्याचं सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक सद्विचार, दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणं फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखं व्हावं तेव्हाच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणं सोपं. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत. पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारं असं त्याचं नाम घ्यावं. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचं काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको. तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही. त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही. आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावं म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही. तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरता वाट पाहत असतो. आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असं समजू नका. तुम्ही दुश्चित्त झालात म्हणजे तो दुश्चित्त होतो, म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करणं उरलं आहे असं मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारलं, तुला एवढा आनंद कसला झाला आहे? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काही उरलंच नाही, कारण मला आज गुरु भेटले. जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे, म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा, मुखी त्याचं नाम असावं, श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ बाबासाहेब जाधव यांना स्वामींनी प्राणदान दिलं ही बातमी अक्कलकोट भर पसरली। त्यामुळे काय झालं तर सर्वांना वाटू लागलं की समर्थ आपला प्राण वाचवतील। लोकांच्या मनातले हे भाव स्वामींनी वाचले होते, म्हणून स्वामींनी ठरवलं की जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा या गोष्टीचा खुलासा करावा आणि लोकांच्या मनात दाटून आलेला गैरसमज दूर करावा। काही दिवस गेले, स्वामींच्या परमभक्ताची म्हणजेच बाबासाहेब जाधव यांची वृद्ध आई मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत होती। स्वामींच्या ह्या परमभक्ताला वाटलं की आईच्या प्राणांसाठी स्वामींना साकडं घालायचं। हा विचार त्याने बोलून दाखवला तेव्हा स्वामी म्हणाले, मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो। परमभक्ताला खूप आनंद झाला की स्वामी घरी येणार आणि मग आपल्या आईचे प्राण वाचणार। स्वामी जेव्हा आपल्या ह्या परमभक्ताच्या घरी गेले तेव्हा लोकांनी खूप गर्दी केली। स्वामींनी ठरवलं की लोकांना समजून सांगण्यासाठी ही वेळ योग्य आहे। स्वामींनी परमभक्ताच्या आईकडे पाहिलं, त्या माऊलीला स्वामींना पाहून अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षणी ह्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यातून प्राण गेला। परमभक्ताला आश्चर्य वाटलं की स्वामी समोर असताना आईचा प्राण गेलाच कसा। स्वामींकडे तो करुण नजरेने पाहू लागला तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, मी कोणाचाही मृत्यू रोखू शकत नाही असं नाही। मला वाटलं की ह्या जीवाचं कार्य अजून शिल्लक आहे तर त्याचा मृत्यू मी निश्चित थोपवतो। ह्या माझ्या मातेचं कार्य संपलं होतं म्हणून मी येथे आलो, तिच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला। एक लक्षात ठेवा की देवांना सुद्धा अवतार समाप्ती आहे, तिथे मरते माणसाचं काय। बाबासाहेब जाधवांचं नामस्मरण थोडं बाकी होतं आणि बैलाचं कार्य संपलं होतं म्हणून मी फक्त मृत्यूची अदलाबदल केली, यमराजाला माघारी पाठविले नाही। प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो हे कदापिही विसरू नका। स्वामींचं बोलणं ऐकून सर्व लोक भारावून गेले आणि स्वामींना सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराजवळ नेहमी शाश्वत मागावं, अशाश्वत मानवी देहाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात असं गारहाणं परमेश्वराजवळ कधीही घालू नये, कारण संपूर्ण जीवसृष्टी एका निश्चित क्रमाने फिरतेच आहे। प्रत्येक जीवाचं प्रारब्ध वेगळं, त्यानुसार त्याला जगत असलेल्या जन्मात भोगावं लागतं। परमेश्वराजवळ काही मागायचंच असेल तर काय मागावं? एकच सांगतो, परमेश्वराला म्हणावं की आजपर्यंत माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्याबद्दल तू मला क्षमा कर आणि यापुढे मी अत्यंत पवित्र आणि पुण्यशील आयुष्य जगेन असं वरदान मला दे, नामातच राहीन असा मला आशीर्वाद दे। अटळ मृत्यूला माघारी फिरव असं कधीच परमेश्वराला साकडं घालू नये।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, पारंपरिक भक्तिरचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आनंद रूप शिवोहम शिवोहम। आचार्यांनी या सहा श्लोकामध्ये पूर्वीच्या पाच श्लोकामध्ये मी मन बुद्धी अहंकार चित्त मी नाही, त्याचप्रमाणे कान जीभ नाक नेत्र मी नाही, आकाश जल पृथ्वी तेज किंवा वायू ही पंचमहाभूत ही मी नाही, मी म्हणजे शिव म्हणजे मंगलमय सच्चिदानंद रूप शिवस्वरूप परमात्मा आहे असं स्वतःच्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। यानंतर आचार्य सांगतात मला पुण्य नाही पाप नाही, मी सुखी नाही मी दुखी नाही, मी पापी नाही मी पुण्यवान नाही, त्याचप्रमाणे मला मी मंत्र नाही तीर्थ नाही वेद नाही किंवा यज्ञ नाही, त्याप्रमाणे मी भोजन क्रिया भोज्य पदार्थ आणि भोक्ता उपभोगणारा ही सुद्धा नाही, मी शिष्य नाही तर मी मंगलमय चिदानंद रूप शिवस्वरूप आहे। न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम

मला मृत्यूची भीती नाही। माझ्या दृष्टीने ब्राह्मण शूद्र अंत्यज किंवा चांडाळ इत्यादी प्रकारचे जाती भेद नाही। मी पिता नाही, मी माता नाही व मला जन्म नाही। मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही। मी शिवस्वरूप म्हणजे मंगलमय चिदानंद रूप परमात्मा आहे।

या शरीरामध्ये संचार करणारा जो प्राणवायू तो मी नाही, मी पंचवायू प्राण अपान व्यान उदान समान आणि उपप्राण नाग कुर्म कुरकुल देवदत्त धनंजय याच रीतीने रक्त मांस मेद मज्जा शुक्र हे सप्त धातु सुद्धा मी नाही, मी अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश व आनंदमय कोश सुद्धा मी नाही। त्याचप्रमाणे पाणी हात पाय जननेंद्रिय किंवा गुदस्थान ही पंचकर्मेंद्रिय मी नाही, मी तर शिवस्वरूप मंगलमय चिदानंद स्वरूप परमात्मा आहे।

0: मी द्वेष नाही, आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, त्याप्रमाणे गर्व नाही, ईर्ष्या नाही। धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ सुद्धा मी नाही, मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे।
1: अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न।

या सहाव्या श्लोकामध्ये मात्र आचार्यांनी नेमका मी कोण आहे याच्याबद्दल सांगितलं आहे। मी निर्विकल्प म्हणजे भेदातीत आहे, निराकार आहे, मला कोणताही आकार नाही, मी सर्व इंद्रियांना व्यापून राहिलेलो आहे। मी विभू म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारा आहे। मी सदा सर्व काळ समरूप म्हणजे एक रूप आहे। मला मुक्ती नाही तसेच संसाराचे बंधनही नाही। तर मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे। आचार्यांनी प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जे चरण सांगितले आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तर हे सच्चित आणि आनंद रूप शिव म्हणजे काय आहे याचं आपण चिंतन करणार आहोत। तर इथं निर्वाण षटकम हू एम आय 23 क्रमांकाचा आपला हा पाठ चालू आहे। आय एम ब्लिस ॲब्सोल्यूट, आय एम ही, म्हणजे मी कोण आहे, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी शिव म्हणजे मंगलमय चिदानंद स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे, शिव म्हणजे कल्याण आहे,

ओ भारत देश मेरा। या पवित्र भारतामध्ये आपल्याला या तीन खंडापैकी युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये भारतामध्ये आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये पवित्र असा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहामध्ये आपल्याला पवित्र साधू संतांची आचार्यांची संगती लाभलेली आहे आणि त्यांच्या विचारांची आपण आज इथं उहापोह करत आहोत की आचार्य आपल्याला मी कोण आहे याच्याबद्दल आचार्य सांगतात। तर सत म्हणजे काय आहे की जे तिन्ही कालामध्ये अस्तित्व रूप आहे ते सत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती बालपण तारुण्य म्हातारपण उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सर्व अवस्थेमध्ये एक रूपाने जो आहे तो सत्य आहे। चित म्हणजे काय आहे, तिन्ही काळी जो सर्वांना जाणतो तो चित स्वरूप आहे। आनंद म्हणजे काय आहे, तिन्ही काळामध्ये जो परम प्रेमास्पद परम प्रीतीचा विषय आहे तो आनंद रूप आहे। तिन्ही काळामध्ये आहे म्हणून सद्रूप आहे, जाग्रत स्वप्न सुषुप्ती ह्या मनाच्या तीन अवस्था आहेत, बालपण तारुण्य म्हातारपण या शरीराच्या तीन अवस्था आहेत आणि उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सृष्टीच्या तीन अवस्था आहेत। आता काल मास वर्ष अवस्था युग या सर्व कालामध्ये भूत भविष्य वर्तमान मीच असल्याने मी सद्रूप आहे। माझ्याहून भिन्न असलेले नाम रूपात्मक जे जगत आहे ते तिन्ही कालामध्ये असतरूप आहे। म्हणून असे निश्चित करायला पाहिजे, सत आणि असताचा जो निर्णय आहे जो आपल्याला घ्यायचा आहे तो अन्वय व्यतिरेक या युक्तीने घ्यायचा आहे। जो मी जागृतीत आहे तोच मी स्वप्नामध्ये आहे आणि जो मी स्वप्नामध्ये आहे तोच मी झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये आहे। आणि प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो सकाळी उठून की मी सुखानं झोपलो होतो काही जाणत नव्हतो, म्हणजे हा जो अनुभव आहे। तर आपण तिन्ही अवस्थेमध्ये अन्वय रूपानं एक रूपानं ओतप्रोत भरलेलो आहोत आणि जागृतीमध्ये स्वप्न नाही, स्वप्नामध्ये जागृती नाही आणि झोपेमध्ये दोन्ही अवस्था नाही, म्हणजे आपण सगळीकडे आहोत, सतत आहोत, सदा आहोत। म्हणून हे तिन्ही अवस्थेत असल्यामुळे माझा तिन्ही अवस्थेमध्ये काय आहे, म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय ही युक्ती वापरायची ना आपल्याला। तर माझा सगळ्यामध्ये अन्वय आहे आणि प्रत्येक अवस्थेचा त्या अवस्थेमध्ये व्यतिरेक आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये। जसं एका मण्यामध्ये दुसरा मणी नाही आहे, दुसऱ्यामध्ये तिसरा नाही आहे, पण सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपानं व्याप्त आहे, म्हणजे दोरा अन्वय रूपानं आहे आणि मणी मणीमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे। तसं अवस्था अवस्थामध्ये व्यतिरेक आहे पण सर्व अवस्थामध्ये मी अन्वय रूपानं आहे, एक रूपानं व्याप्त आहे। ह्या म्हणून ह्या तिन्ही अवस्थांचा माझ्या ठिकाणी व्यतिरेक आहे। तिन्ही अवस्था मला जाणत नाही आणि मी तिन्ही अवस्थांना जाणतो, म्हणून मी कसा आहे, चित स्वरूप आहे आणि ह्या सगळ्या अवस्था जड आहे आणि सर्व काळात मी मला प्रिय आहे, सगळे मला माझ्याकरिता प्रिय आहे, मी त्यांच्याकरिता त्यांना प्रिय आहे असा नाही आहे। सगळे मला आवडतात तर माझ्यामुळं आणि मी मला आवडतो तो माझ्यामुळंच आवडतो, म्हणजे परम प्रीतीचा विषय कोण आहे, ज्याला तोच आहे। म्हणून तुम्हाला जे आवडते ते तुमच्यामुळं आवडते आणि तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते सुद्धा तुमच्यामुळंच आवडतात, म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहात, तुम्हीच आहात। म्हणून म्हणजे अवस्था आणि ह्या सगळ्या अनात्म पदार्थांना जाणणारा मी चैतन्य आहे, हे जड आहे, हे दुःखरूप आहेत आणि मी आनंदरूप आहे, हे अनेक आहेत ह्यांचा एकमेकांच्या ठिकाणी अभाव आहे आणि मी भावरूप परमात्मा असल्यामुळं सत चित आणि आनंद हे माझं स्वरूप आहे। जागृतीमध्ये सर्वात जर प्रिय काय असेल तर धन आहे। पैसा मारो आत्माराम, औरत मारो गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू। प्रत्येकाला की हे देने को तैयार नहीं, लेने से इनकार नहीं, इस दुनिया में कौन है ऐसा जो पैसों का यार नहीं।
कोणाला पैसा नको वाटत, प्रत्येकाला पैसा हवाय. आणि सगळ्यांची जी धडपड चालू आहे ती कशासाठी, कमी वेळामध्ये जास्त पैसा संपादन व्हावा. म्हणून ही धन आवडत असत, आणि धनापेक्षा मग धनासाठी आपण नको ते नीच कर्म सुद्धा करायला तयार आहोत. म्हणून शुद्ध, आता पितळ उघडं पाडायचंच म्हणल्यावर ब्युटी पार्लर म्हणजे काय आहे हे कोणतं कर्म आहे पण कोण करायला लागले, म्हणून थोडंसं जरा भान ठेवायला पाहिजे आपण काय करायलो. म्हणून स्वदेशाचा त्याग करून सुद्धा शूद्र कर्मे करत असतो, कशासाठी, धन कमवण्यासाठी. आणि धनानंतर आपला पुत्र प्रिय आहे. जर आपल्या अपराधी पुत्राला राजदरबारामध्ये कैद होत असेल तर त्या कैदेतून सुटवण्यासाठी वाटेल तेवढं धन द्यायला आपण तयार आहोत, पण पुत्र वाचायला पाहिजे, कारण तो आपला आहे. दुसऱ्याचा असला तर काय हरकत नाही, दुसऱ्याचा आहे, पण आपला पुत्र असला आत्मज म्हणतात ना त्याला. म्हणून आणि याच्यानंतर जे प्रिय आहे ते स्वशरीर प्रिय आहे, पुत्रापेक्षा शरीर प्रिय आहे. म्हणून दुष्काळामध्ये स्वशरीर संरक्षणार्थ स्वपुत्राचा त्याग करावा लागतो. करतात, किल्लारीला भूकंप झाला होता, एक कुटुंब असं झोपलं होतं, पप्पा मम्मी आणि दोन लेकरं. ज्यावेळेस भूकंप आला पप्पा पळून गेले, मात्र आईनं आपल्या मायेच्या पंखाखाली त्या पिलांना बाजूला सारलं. ज्यावेळेस सगळं स्थिर झालं त्यावेळेस सगळे एकत्र आले आणि पप्पा म्हणू लागले की माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. लेकरं म्हणू लागले पप्पा गप बसा, ज्यावेळेस भूकंप आला होता तुम्ही पाय लावून पळाले, आम्हाला आईनं वाचवलं, म्हणून तुमचं प्रेम हे नाटकी आहे, आम्हाला कळून चुकलं. म्हणून शरीर प्रिय आहे, आणि शरीरापेक्षा इंद्रिय प्रिय आहे, कारण तोंडाला इंद्रियाला मार बसू नये म्हणून सगळा मार आपण पाठीवर घेत असतो. म्हणजे शरीरापेक्षा इंद्रिय प्रिय आहे, इंद्रियापेक्षा प्राण प्रिय आहे. जर आपल्याला देहांत प्रायश्चित करायचा वेळ आला असेल तर ते म्हणतात की ही शिक्षा सोडा, पण मला काय करा, हात तोडा पाय तोडा काय तोडायचं ते तोडा, सगळं धन घेऊन जा संपत्ती घेऊन जा, पण माझे प्राण मला काय करा वाचवा. म्हणजे प्राण प्रिय आहेत, आणि प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे, कारण रोगापेक्षा रोगामध्ये तो रोगातून इतका जर्जर होतो की आता डॉक्टर सांगतात की आमचे हात टेकले, प्रयत्न करून आम्ही हात टेकले, पैसा तुमचा, प्रयत्न आमचे, आणि येच देणं त्याचं काम आहे, मग तुम्ही काय करायले खिचो. म्हणून असाध्य रोग जर झाला आणि शरीर साथ देत नसलं तर ते म्हणतात की आता आम्ही सुद्धा हात टेकलेले, म्हणजे याच्यामध्ये इनपुटही काय निघणं आणि आउटपुटही काय निघणं, म्हणजे हे शरीर कसं झालं. मग तो जीव त्या शरीराला त्रासून जातो, म्हणते प्राण गेले तर काही हरकत नाही पण या दुःखातून तरी मी मोकळा होईन. म्हणून रोगापेक्षा प्राण गेल्याला हरकत नाही, मग ज्याला तोच प्रिय आहे. म्हणजे सगळ्यात प्रिय आत्मा आहे, आणि तो आनंदरूप आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, ते शिवस्वरूप आहे. शिव म्हणजे कल्याण स्वरूप आहे. म्हणून या ग्रंथाची जी सुरुवात झालेली आहे, श्रवण मनन निधी ध्यास करी करिये साक्षात्कार, सच्चिदानंद परब्रह्म हो कहे छे वेद पुकार. प्रथम वेदांत शास्त्राचे श्रवण करावे. ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत असा निश्चय करण्याला गूढ अर्थ समजून देणारी लक्षण ऐकून त्याचा निश्चय करायचा आहे. अद्वितीय ब्रह्म वस्तूचे वारंवार प्रतिपादन करणे हा अभ्यास आहे. ब्रह्म एक आहे, अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. अशी वस्तू ब्रह्म वस्तू आहे, आणि त्याच्याबद्दल आरंभी सांगणे हा उपक्रम आहे. आणि शेवटी हे सर्व जग ब्रह्मरूप आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म असं सांगणं हा उपसंहार आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये श्वेत केतू नावाच्या मुलाला उद्दालक मुनींनी ते ब्रह्म तू आहेस असा 9 वेळा उपदेश केलेला आहे. याला अभ्यास म्हणतात. अभ्यासा हुनी गहन पार्था मग ज्ञान, म्हणून हा अभ्यास आहे. घोकत विद्या खोदत पाणी, जितकं आपण खोदतो तितकं पाणी निघल, जितकं घोदतो तितकी विद्या आत्मसात होत असते. म्हणून
अमृतम तू विद्या हा ज्या विद्येतून तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहे असं लक्षात येत असेल ती सत्विद्या आहे। यालाच अभ्यास म्हणतात। ब्रह्म तर प्रमाणांनी इतर प्रमाणांनी किंवा इंद्रिय मनाने जाणता येत नाही, ही अपूर्वता आहे। जे तत्व आहे ते तुमचं स्वरूप आहे, पण मन वाणी बिनरूप असं आहे, ही अपूर्वता आहे। ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूप होतो, शोक सागर तरून जातो। देव पहावयासी गेलो देवची होऊनी ठेलो, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार।

सत्यम उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे. तसं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे आणि याचे प्रवर्तक आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहे. सोने जाणल्याने अलंकार सोनेमय आहेत म्हणजे अलंकार नाहीत. हेम अलंकार नामे तै तुका म्हणे तैसे आम्ही. हेम आणि अलंकार सोनं आणि अलंकार, अलंकार हे सोन्याला सोडून नाहीत म्हणजे अलंकार काय आहेत अध्यस्त आहे आणि सोनं अधिष्ठान आहे. म्हणून यामध्ये सोनं खरं आहे वास्तव प्रत्यक्ष सोन्याचं आहे आणि कल्पित प्रत्यक्ष अलंकाराचं आहे. म्हणून मनन म्हणजे अद्वितीय ब्रह्मंदा ब्रह्मासंबंधी चिंतन करायचे, त्याच्यासंबंधी निर्माण झालेले जे संशय आहे त्याच्या निवृत्तीसाठी वेदांत प्रमाणांची युक्तीने निरंतर चिंतन करणं याला मनन म्हणायचं. निधिध्यास म्हणजे आपण देह नाही, स्थूल क्रश जड षडपातळ उंच ठेंगणा नाही, वर्णाश्रमी नाही, विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करायचा आणि सजातीय प्रत्ययांचा स्वीकार करायचा. कारण आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, सच्चिदानंद शुद्ध ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, अजन्मा अजर अमर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहोत असे समजल्याने उत्पन्न होणारा सजातीय प्रत्ययांच्या प्रवाहाला मनामध्ये स्थिर करणं. कारण आपण एक आहोत, जाणणारे आहोत, नित्य आहोत, सत्य आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, आनंदरूप आहोत असे समजल्याने यालाच काय म्हणायचं, निधिध्यास म्हणायचं. करिये साक्षात्कार म्हणजे आत्म्याचा निस्संदेह अपरोक्ष अनुरूप साक्षात्कार. सच्चिदानंद इति म्हणजे साक्षात अपरोक्ष म्हणजे अंतकरणाच्या अहमादी वृत्तींचा प्रकाशक सच्चिदानंद ब्रह्म आपण आहो असा अनुभव लक्षात घेणे यालाच साक्षात्कार म्हणतात. आणि असे वेद पुकार म्हणजे कहे वेद छे पुकार हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे तुमचं वर्णन करायला लागलेत, गाऊन करायला लागलेत आणि उंच स्वरामध्ये गाय लागलेत. काय गाय लागलेत, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण अठराही पुराणे हरीशी गाती. आणि ते हरी कोण आहेत, तुम्ही आहेत. म्हणजे वेद कोणाला गाय लागलेत, तुम्हाला गाय लागलेत. हे ध्यानात घ्यायला पाहिजे आपण की वेद आपल्याला गाय लागलेत म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे, मन वाणी बिनरूप. मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही आणि आपल्याला रूप नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कुठे काय असा देव. आणि हे लक्षण आपल्यात जुळतं. आपल्याला नाव आहे का, गाव आहे का, देशवेश नव्हे माझा सज फिरत आलो करू सत्ता.

भगवंता पाठी पोठी नाही कोणी निर्विसज्जन संता देवा मला माग कोणी नाही पुढं कोणी नाही बरं आहे ना आपल्याला दुःख वाटतं की आपल्याला माग कोणी नाही पुढं कोणी नाही अरे माग कोणी नाही म्हणजे आपण कोणाचे कार्य नाही आपल्याला कोणी कारण नाही आणि आपल्या पुढं कोणी नाही म्हणजे आपलं आपलं कोणतंच कार्य नाही आणि आपण कोणाचे कारण नाही न कार्यम न कारणम म्हणजे कार्य कारण भावातीत आपण आहोत का नाही हे शुद्ध ब्रह्माचं लक्षण आहे का नाही बोला कबूल है कबूल है कबूल है झालं लग्न कोणासोबत मुक्ती सोबत तू का म्हणे आज मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी मग आता इथून पुढे जे आयुष्य आहे ना आता ते आनंदान जगायचं कसं जगायचं आनंदान आनंदासाठी नाही जगायचं आतापर्यंत आपण आनंदासाठी खूप हिंडलो वनवन झाली आपली पण आता आनंद हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात आल्यानंतर आता मात्र गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व

0: पाऊली देवा आता मी आनंदान आणि आनंदान जीवन जगण्याची कला ही आपल्याला आचार्य लक्षात आणून द्यायला आले. इथे येण्याचं फल काय आहे, आपल्याला जीवन कसं जगावं ही जगण्याची कला आपल्याला आचार्य लक्षात आणून देतात. योगिया साधली जीवन कला, ही जीवन जगण्याची कला आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला आचार्य सांगतात. की
1: विषय विषयवत त्याग करी करिये साधू संग पोते सच्चिदानंद सदा जे म्हणो ते माभंग.
0: पोते म्हणजे हे बाळ शिष्या, तू सच्चिदानंद रूप आत्मा आहेस, तू जेम न तेम अभंग म्हणजे तुझ्यामध्ये कुठलाच भंग झालेला नाही, बदल झालेला नाही. दुधामध्ये जर साखरे आपला मिठाचा खडा पडला की अभंग आहे का भंगलं, भंगलं म्हणजे त्याच्यामध्ये भंग झाला. पण तुमच्यामध्ये या अवस्थांत्रया जरी असल्या तरी तुमचा भंग होत नाही, म्हणून ते अभंग आहे ज्याचा कधीच भंग होत नाही, जे कधी नाश पावत नाही. म्हणून भगवद्गीता हे आपलं गीत गाय लागले.
1: अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व मिदम ततम,
0: म्हणजे विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा आहात हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे हे जाणून घ्या. हे गीतेचं निधान आहे.
1: आजी श्रवण इंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे.
0: म्हणून गीतेचे निधान काय आहे की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात हे गीतेचं प्राप्त सिद्ध फल आहे, म्हणून हे साक्षात फल आहे.
1: वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी
0: उधारदान पाप नपुन तुरतदान महापुन नाशिवंत देता ब्रह्म येती हाता ऐशियाची कथा पुराणात. या विनाशी शरीरानं अविनाश ब्रह्म तत्व हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात घेता येतं. आणि हे फळ कसं आहे, तुरत आहे म्हणजे रोकडा आहे. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी म्हणून असं आहे इथं. तर पंचदशीमध्ये काय सांगितलेलं आहे,
1: वित्तात पुत्र प्रिया पुत्रात पिंडा पिंडात थेंद्रियम इंद्रियाश्च प्रिया प्राण प्राणादात्मा परम प्रिया,
0: प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नीला मैत्रीला सांगतात, विज्ञा तारमरे केण विजानियात, जो सगळ्यांना जाणायला लागला मैत्री त्याला कोण जाणे, जो सर्वांची तहान भागवायला लागला त्याची तहान कोण भागवेल, जो स्वतः गोड आहे त्याला कोण गोड करेल, जो सगळ्याला गोड करायला लागला. पुरणपोळी गोड झाली कोणामुळं, गुळामुळं. गुलगुले गोड झाले कोणामुळं, गुळामुळं. आता भाजी खरट झाली कोणामुळं, म्हणजे त्याला कोण खरट करणार, जे अंगानच खरट आहे जे अंगानच कडू आहे त्याला कडू कोण करेल. आता कारल्याचं जर गुलाबजामून जरी केला तरी ते कसं लागणार, कडूच लागणार, कारण कारण कडू आहे ना. आणि गुळाचं कारलं जरी केलं तरी ते कसं लागणार, गोडच लागणार, कारण ते अंगानच गोड आहे ना, कोण गुळ. तसं पानाला जर तहान लागली तर त्याची तहान कोण भागवत, पाण्याला तहान लागली. आता माणसाला तहान लागली ते ठीक आहे, पाण्याला तहान लागली. नाथाच्या घरची उलटीचं खुणं पाण्याशी लागली पाहता, आता काय करणार. म्हणून इथं माऊली काय सांगतात,
1: आला थंडीचा महिना पटकन शेकोटी शेकवा मला लागलाय खोकला.
0: ओहू हे खोकले लागले, हे कोरोनाचे खोकले म्हणून मुंस लावलेले. म्हणून काय म्हणले, दो बूंद जिंदगी की, कोणाला, ज्याला पोलिओ झालेला आहे त्याला पल्स पोलिओ, दो बूंद जिंदगी की. ज्याला कोरोना झालेला आहे त्याने दोन डोस घ्यायला पाहिजे, सरकारनं सक्ती केलेली. मास्क लावायचं, डिस्टन्स ठेवायचं, हे नियम पाळायचे आपल्याला रोग होऊ नये म्हणून. कोरोनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर तसं ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. मग अग्नीला थंडी वाजाईल, हे तर जाऊ द्या विनोद आहे, पण अग्नीला थंडी वाजायली त्याला सुटर कुठून आणायचं अग्नीला, तुम्हाला ठीक आहे. मग पाण्याला वॉटर बॅग कोण देईन, पाण्याला तहान लागले त्याला वॉटर बॅग कोण देईन. आता लेकरू रडायला लागलं तर दुधाची बाटली खूप, मग लहानपणी दुधाची बाटली,
1: तारुण्यात बीमार पडल्यावर सलाईनची बाटली, आणि शेवटी ते सोडू नये म्हणून इतरची बाटली, आणि फुकायला राखेलची बाटली, सगळं इथून तिथून बाटली त्यात गेलं नाही।
0: मग पाण्याला तहान लागली तर त्याला वॉटर बॅग कोण नेणार, तो भ्रम झालेला आहे। तसं वाऱ्याला हनीमूनला कोण नेणार आहे,
1: वारा स्वतः जिकडत आहे, अरे त्याच्याच शक्तीनं सगळं हालाय लागलं,
0: त्याला कोण हलवन, नाव काय म्हणे हनुमान, हे वाऱ्याची झुळून आली की हलाय लागलं,
1: असा कसा हनुमान, नाव काय सरस्वती, सही कर म्हणलं तर अंगठा देते, नाव काय लक्ष्मी,
0: हे कुठे निघाले, ते म्हणे गौऱ्या यायचाय लागले, आणि नाव लक्ष्मी, आणि लक्ष्मी कधी गौऱ्या यायचं, आता चौघाच्या खांद्यावर ते जाऊ लागले, ते म्हणे कोणाचे, ते म्हणे अमरचंद, म्हणून कबीरदास सांगतात अमरचंद तो मरगे भीक मांगे धनपाल, लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले ठणठण पाल,
1: ती म्हणे तुझं नाव ठणठण पाल ना
0: तेच बरं आहे म्हणे, कारण हे नावाची कुठं सार्थक व्हायला लागले, हा डोळ झापे कधीच कीर्तनात झोपत नाही,
1: हेच नाव डोळ झापे, आग लावे कधी कोणाला ब्रो म्हणून बोलत नाही पण आग लावे,
0: कोणाच्याच घराला यांनी आग लावली नाही
1: बरं का, म्हणून
0: अशी नाव आहेत पण हे नाव समर म्हणजे साजरी आहेत का,
1: नाही,
0: म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजी हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयरूपी मंदिरामध्ये याचं स्मरण करायला पाहिजे, कारण नामानं नामीची ओळख होत असते, म्हणून पुरुषाला दिवस गेल्यावर लाडू कोणते खाऊ घालायचे, आता पुरुषाला दिवसच जात नाही, लाडू कोणते खाऊ घालायचे, डिकाचे का काजू बदामाचे, हे जितकं खरं आहे ना तितकं तुम्हाला जन्म नाही, सांगायचा मुद्दा हे हे तुम्हाला ही जशी अतिशयोक्ती वाटायला लागली ना तसं तुमच्या अंतकरणात जे पक्क आहे की मी एक दिवस जन्मलेलो आहे आणि एक दिवस मरणार आहे, हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे बाह्या पसरून सांगायला लागलेत की तुम्हाला जन्म नाही, आणि ज्याचा जन्मच नाही ते मरण कसं, हे सांगायचा सिद्धांत, म्हणून नासतो विद्यते भाऊ ना भाऊ विद्यते सतः उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः, भगवान गीतेमध्ये सांगतात की असत्याला भाव नाही आणि सत्याचा कधी अभाव होत नाही, असं साधू संतांनी काय केलेलं आहे, निवडलेलं आहे, काय निवडलेलं आहे, म्हणून विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही, निवाडा देखिला संती या दोहीचा अशा परी, कशा परी अशा परी, काय म्हणले नसे मिथ्यास अस्तित्व, खोट्याला भाव नाही आणि खऱ्याला मरण नाही, लोक म्हणतात खऱ्याला मरण नाही हो, बरं आणि तू कोण आहे, तू खरा आहे ना, तू का म्हणे तूच खरा, येर वावगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, त्रिवार सांगितलंय की तुम्ही सत्य, आणि देवबाप्पाने एकदाच सांगितलं की ही तुमची धर्मपत्नी आहे आणि हे तुमचे धर्मपत्नी, किती पक्क ध्यानात ठेवलं, आणि तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलंय अमरहा अमरहा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजणं सोडा, आत्ता तुम्ही न मरणारे परमात्मा आहात, तुम्हाला करायचं का मानायचं, करायचं नाही आणि मानायचं नाही, म्हणजे काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही मानलेले देव आहेत, पण तुम्ही अस्सल देव आहेत, म्हणून दगडाला शेंदूर लावलं की ते म्हणतात हे आसरा आहे पडा पाया, आता तुम्ही त्याला आसरा का ते तुम्हाला आसरा, खरं सांगा आपल्या आवडत्या वस्तूची शपथ घेऊन कोण कोणाला आसरा, म्हणून दगडाचा देव त्याला वटराच भेव हो, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव हो, अजून सोन्याचा देव त्याला चोराच भेव हो, देव हा मातीचा देव त्याला पाण्याचा भेव हो, मग देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मग देव असा काही बाजारचा भाजीपाला नाही, मग देव आहे का नाही, देव आहे, आणि ते देव जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव, सद्गुरु काय सांगायला लागलेत की ज्याला तू देव म्हणायला लागला ना ते चैतन्य तुझं वास्तविक स्वरूप आहे, म्हणून तू असा निश्चय कर फक्त काय म्हणून की वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती बिना जे म्हणू तेम स्वरूप सदा उदित स्वप्रकाशचे मन वाणी बिन रूप। कारण तुम्हाला तुमची मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही आणि तुम्हाला रूपच नाही, म्हणून तुम्ही सदा उदित आहे। तुमचा अस्त कधीच नाही, सूर्याचा अस्त होतो, सूर्य पूर्वेला उगवायला पश्चिमेला मावळायला लागला। आता इंद्रिय मावळले की जागृती संपली, इंद्रियाचं मावळणं म्हणजे जागृतीचं मावळणं आहे आणि मनाचं मावळणं म्हणजे स्वप्नाचं मावळणं आहे। आता झोप आहे, मग झोपेमध्ये जसा झिरो लाईट आहे ना तशी अंतकरण वृत्ती आहे, अज्ञान अज्ञानाचा स्वीकार केलेली आहे, पण ती पूर्ण ज्ञानही नाही पूर्ण अज्ञानही नाही। ते सकाळी झोपेतून उठल्यावर सांगतात की मी काही जाणत नव्हतो, सुखान झोपलो होतो, म्हणजे झोपेमध्ये कशाचा अनुभव होता, सुख होतं आणि तुम्ही होते, म्हणजे सुखाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून सुख नाही, म्हणजे सुख हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे। तिथं भौतिक प्रपंचाचा अभाव होता, जागृती म्हणजे काय आहे, भौतिक प्रपंच आहे आणि स्वप्न म्हणजे एकट्या मनानं केलेली कल्पना, म्हणजे कल्पनेचा विस्तार आहे, म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे। आणि झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा अभाव होता, वासनात्मक प्रपंचाचा अभाव होता, पण तुमचा पूर्णपणे भाव होता, म्हणजे भौतिक प्रपंचाचा अभाव आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव म्हणजे निष्प्रपंच चैतन्य होता तिथे, आणि निष्प्रपंच असणं म्हणजेच ब्रह्म असणं। निष्प्रपंच चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य आहे, जिथं प्रपंचच नाही आणि इथं प्रपंच आहे, पण आम्ही विवेकानं खोटा ठरवलेला आहे, म्हणून आमच्या मीराबाई देवावर ताण मारता, देवा तुम भय सोना हम भय सुहागा, देवा तू नुसतं सोनं आहे रे, पण मी अलंकृत सोना आहे, या बात आहे। नवरा बायको मध्ये जमतं का? नाही, देवामध्ये सुद्धा जमत। देव आणि भक्त दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेनो हरी, म्हणजे देव आणि भक्ताचं असं नातं आहे की देव भक्त दोन्ही एकरूप झाले, ते सांगितलं तसं, पण पुढं सांगितलं की मुळीच संचले जैसे तैसे, ते पहिले होते तसेच होते। तसं काल उदाहरण घेतलं ना की एका जोडप्याला विचारलं तुमचं कसं काय चाललं, ते म्हणे आमचं बिनसलत नव्हतं, तुम्ही कसं काय विचारायले, कसं काय चाललं, आमचे भांडणच झाले नाही, आमचं पहिल्यापासून कसे प्रेमानं चालायला लागलं, मग आमचं बिघडलंच नाही तर तुम्ही कसं काय म्हणाले, याचा अर्थ तिथं ते विचारणं सुद्धा खपत नाही। तसं इथं असं विचारणं सुद्धा खपत नाही की एकरूप झालं म्हणणं सुद्धा खपत नाही तिथं, इतकं शुद्ध बुद्ध, बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आपण आहोत, म्हणजे याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही, म्हणून सदा उदित स्वप्रकाश छे। म्हणून देवावर ताण मारली मीराबाईनं की देवा तू निष्ठ सोने, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंच आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण आमच्या समोर जो प्रपंच अनुभवाला यायला ना, तो आम्ही आमच्या विवेकाच्या बळावर तो खोटा ठरवलेला। प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली, बरोबर, प्रपंच हा नाही जाणा आणि आपण आहे म्हणून मानायला लागलो, मग मानायला लागलं का जाणायला सांगितलं, जाणायला सांगितलं ना, आपण काय करायला लागलो, मानायला लागलो, मानायची सवय लागली आपल्याला, म्हणून देहाला मी मान की म्हणलं ते मी देह आहे, म्हणजे ही बुद्धी बोध्या सोके एवढीच वस्तू चुके, पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्या पण पाटलालाच बसू देत नाही, वा रे वा घोडं। तसं ही बुद्धी सगळ्याचं वर्णन करायला लागली, पण आत्मा कुठं आहे म्हणलं किती गप बसायला, म्हणजे बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह, कारण मनुष्य देह परत परत मिळणार नाही, मागुता हाच जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी, म्हणून दुर्लभ हो मानुष हो देह, हा दुर्लभ मानव देह आपल्याला मिळालेला आहे आणि या मानव देहामध्ये आपण हे दिव्य ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे की वृत्ती व्याप्ती म्हणजे पदार्थाचं ज्ञान होत असताना अंतकरण वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर जाती आणि त्या विषयाचा आकार धरते आणि त्या वृत्तीस्थ चिदाभास जो आहे त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे त्या वस्तूचं प्रकाशन करतं, मग आपल्याला कळतं की ही पंती आहे, हे तेल आहे, ही वात आहे, ही ज्योत आहे, पण ती मातीची आहे, तेल करडीचं आहे, वात कापसाची आहे आणि ज्योत अग्नीची आहे। तसं शरीर रूपी पंती मातीची आहे, आयुष्य रूपी तेल हे वायूचं आहे आणि मनरूपी वात ही कापसाची नाही तर संस्काराची आहे आणि त्या मनरूपी वातीवर जी प्रगटता आहे ते चैतन्य हे ब्रह्मरूप आहे।
1: ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना मना षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती। म्हणून आचार्य सांगतात की मी इंद्रियाला प्रकाशन करणारा त्याच्याहून वेगळा आहे। सर्व इंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रिय विवर्जितम,
0: सर्व इंद्रियाला आणि त्यांच्या गुणांना प्रकाशन करून मी इंद्रियाहून आणि त्यांच्या गुणाहून त्यांच्या विषयाहून वेगळा आहे। असं
1: ज्योतिश्चामपि तज्ज्योतिष तमसा परमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य अधिष्ठितम।
0: म्हणून नेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ज्ञाता ज्ञान, ह्या त्रिपुटी वेगळा मी आहे।

ना म्हणून द्रष्टा अदृश्य दर्शन ही त्रिपुटी सांडून टाकली आहे। म्हणून द्रष्टा दृश्य आणि दर्शनच जर खोटा आहे तर दृष्टी कशाला घ्यायची, आणि दृष्टी जर खोटी आहे तर दृष्टेपणा कशाला घ्यायचा। म्हणून दृश्यची जेदवा नाही, द्रष्टत्व म्हणोये काय, म्हणून तू तुझ्या स्वरूपाला दृश्य द्रष्टत्व वेगळे वस्तु मात्र निहाळे आपणापासी। चांगदेवा तू दृश्य आणि दृष्टेपणाचा भाव सोडून तू स्वतःला निहाळ। आपण आपल्याला आतापर्यंत निहाळत नाही, आपण ह्या 3.5 हाताच्या देहाला मी समजूनच निहाळत बसलो। आणि सांगा राया आता मी कशी दिसते, आता शरीर 3.5 हाताच्या देहाला मी समजल्यावर कशी दिसणार बरं आपण, नाही तिकडेच म्हणून नाही आपण बी तशी दोघ एकाच पापात सगळे चुकलेलेच आहेत। आता सगळ्यांनीच घेतलेली आहे, सगळ्यालाच चढलेली आहे, सगळे झुळाय लागले तर कोण कोणाला क्रॉस करीन की तुम्ही घेतली आणि तुम्हाला चढली। म्हणून जाम पर जाम पिएगा रात गुजर जाएगी सुबह उतर जाएगी, राम नाम की प्यालिया पिएगा तेरी जिंदगी सुधर जाए। म्हणून राम नामाचं स्मरण करायला पाहिजे। तैसा हृदया मध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी। म्हणून हृदयामध्ये राम आत्ता आहे, इथं आहे, प्रगट आहे, मग लक्षात काय येत नाही, ही बुद्धी काय झाली भरकटली। म्हणून जया वाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका। म्हणून तो या रूपाचा नामाचा अभिमान धरतो। आणि हे मत कर अभिमान रे बंदे, मत कर अभिमान, कारण आपण ज्याचा अभिमान धरायला लागलो तर ती ये 2 दिन की चांदनी हे फिर अंधेरी राहते। म्हणजे तारुण्य हे काय आहे, तारुण्य हे काळाचा ॲटम बॉम्ब आहे, कधी फुटेल काही सांगता येत नाही, पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल काही सांगता येत नाही। म्हणून ह्याच्या मस्तीत राहू नका, खोट्याच्या मस्तीत नका राहू, पण खऱ्याच्या मस्तीत राहा, खऱ्यावर या। म्हणून मातले वैष्णव वीर रे, हे मातले वैष्णव कसे वीर आहेत, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे। गाढे म्हणजे पोकळ नाही, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा गोळू, म्हातारपणी नवरा केला तोही विसर बोळू आता फुगडी फू। म्हातारपणी नवरा कसा भेटन बरं, आता विसर बोळूच भेटणार ना, मग आम्ही असे पोकळ आहेत का। तुका म्हणे आम्ही भूमंडळी या भू पृथ्वी तलावर आम्ही कसे आहोत, बळी आहोत, वीर आणि गाढे आहोत। वीर कशाला म्हणायचं, आम्ही मृत्यूला जिंकलेले, कारण ही आचार्यांनी सांगितलेली मरणमारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे। आणि महर्षी नारद ह्याला नाल्पे सुखम असती यो वैभूमा तत् सुखम, जे अल्प आहे ते सुखरूप नाही, जे व्यापक आहे तेच काय आहे, ब्रह्म सुखरूप आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। म्हणून जाणावयास योग्य असलेल्या त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्य चंद्रादी ज्योतीसह प्रकाशन करणारे स्वयं ज्योतिरूप आणि स्वयं प्रकाश आहे। ते स्वरूप अमानित्वादी साधनांच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते। ते स्वरूप प्रकाशन करणाऱ्या रूपाने राहिलेले असते। ते स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयामध्ये बुद्धीला, बुद्धीच्या धर्माला व अवस्थाला प्रकाशन करणारे त्या रूपामध्ये राहिलेले आहे। श्रीमद भागवतामध्ये 4th स्कंद आहे आणि याच्यामध्ये 28व्या अध्यायामध्ये पुरंजन उपाख्यान आलेलं आहे। याच्यामध्ये काय सांगतात की जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्य संबंधाने ज्ञान जीवाला दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवाचे व आपले ऐक्य हे याबद्दल उपदेश केलेला आहे। अहम भवान्न चांद्रस्त्वं त्वमेवाहं विचक्ष्व भो ननो पश्यन्ति कवया छिद्रं जातु मनागती। हे जीवा, जो मी आहे तोच तू आहे, माझ्याहून निराळा नाहीस, अथवा तू तोच मी आहे। जे ज्ञान संपन्न पुरुष म्हणजे याचप्रमाणे तुझं आणि माझं हे ऐक्य आहे असे विचार करून पहा। जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघांमध्ये केव्हाही लवभर सुद्धा भेद पाहत नाही, म्हणजे जीव व ईश्वर या दोघांचेही रूप एकच आहे असे सांगण्यात आलेले आहे। म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागरी। देवा, तुझं आणि माझं नातं कसं आहे, जसं तरंग हा समुद्रहून वेगळा आहे का, तो पाणीमय आहे, तसं हा जीव देवरूप आहे। इथं
जन्म मरण देह नेक हे सुधा पिपाशा प्राण शोक मोह मनोनो धर्म पोते ब्रह्म प्रमाण म्हणून स्थूल शरीराचा धर्म जन्म मरणवान आहे. प्राणाचा धर्म भूक लागणं तहान लागणं हा आहे. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे. आणि या सगळ्या धर्माला जाणून आपण या धर्माहून वेगळे आहोत. म्हणजे शरीराहून वेगळे आहोत म्हणजे आकाराहून वेगळे आहोत म्हणजे निराकार आहोत. प्राणाहून वेगळे आहोत म्हणजे क्रियाहून वेगळे आहोत म्हणजे निष्क्रिय आहोत. आणि मनाहून वेगळे आहोत म्हणजे वासनेहून वेगळे आहोत म्हणजे निर्वासना आहोत. आणि आपण या सगळ्याहून वेगळे आहोत म्हणजे ज्ञान स्वरूप आहोत असं पोते ब्रह्म प्रमाण. तू ब्रह्मरूप आहेस हे तुझं स्वरूप आहे. अग्नीला सोडून उष्णता नाही, उष्णतेला सोडून अग्नी नाही, गुळाला सोडून गुढी नाही, गुढीला सोडून गुळ नाही. तसं ज्ञानाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून ज्ञान नाही. आता सूत्र ध्यानात घ्या. जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप असतं आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. गाठ बांधू ते पक्क हृदयाच्या कागदावर करून ठेवा की जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप नसतं आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. म्हणजे गुळाला सोडून गुढी नाही म्हणजे गुढी हे गुळाचं स्वरूप आहे आणि ज्ञानाला सोडून आपण नाही म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. पण त्या ज्ञानाच्या अनुभवाला आपण लात मारली. मी तो ज्ञान स्वरूप आहे हे तू धाडिले वाहे विषय ज्ञाने होय गगना एवढा माऊली वर्णन करतात की आपण ज्ञान स्वरूप आहोत या अनुभवाच्या विषयाला लात मारली आणि विषयाच्या ज्ञानानं मन सुपासारखं व्हायलं. आज सासूबाईला जावाय दिसला की मन सुपासारखं व्हायलं व्हायलं की नाही व्हायलं. मग कोण काय कळायला पाहिजे या कशानं आनंदात राहायला पाहिजे खेलो आपण राम ते साथ. म्हणून आत्मरथ आत्मक्रीड आत्म्यासोबत तुम्ही काय व्हा रममान व्हा. म्हणून सूक्ष्म काष्टाधिकांनी प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्टे जाळून भस्म करतो. यथे धावंशी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी संचित व क्रियमान पुण्य पाप मिश्रित सर्व कर्मे हे जाळून भस्म करून टाक. आता काय राहील? आता नील रिपोर्ट आला ना. पापही जळालं, पुण्यही जळालं, कर्मही जळाले. आता काम नाही, काम नाही झालो पाई रिकामा. आता या रिकाम्या वेळेमध्ये काय करायचं? तर रिकाम्या वेळेमध्ये आनंदान काय करायचं? शिवी तो हा रस वाटितो आणि का घ्या रे रानभरी होऊ नका. म्हणजे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही सुद्धा आनंदाचे लाडू खा. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे जगाची मिळे न दिसती. ज्याला मार्ग कळालेला आहे त्यानं काय करायला पाहिजे? अज्ञानी लावावे सन्मार्गाशी ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो. नाथ महाराजांनी अस्पृश्य होता मुलगा उन्हामध्ये त्याला ऊन कडकडीत लागू लागलं तो रडू लागला. नाथ महाराजांनी विचार नाही केला क्षणाचा आणि त्याला हृदयाला लावलं आणि सावलीत आणून त्याला पाणी पाजून ज्याचं होतं त्याच्या घरी नेऊन दिलं. स्पृश्य अस्पृश्यतेचा भेद त्यांनी स्वीकार नाही केला. हे नाथ महाराज आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. म्हणून हे स्पृश्य अस्पृश्य तुम्ही आम्ही निर्माण केले. हे मनातली दुर्गंध काढा. सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे? जे मुक्ता ते निर्धारिता लाभी आपलीच मुक्तता जैसे दिपे दिसे पाहता निज वस्तू. कारण असं का सांगितलेलं आहे? देहने माथे प्रारब्ध कर्म हे प्रारब्ध कर्म देहाच्या माथ्यावर आहेत. हूँ पोते अभोक्ता परब्रह्म परंतु तू अभोक्ता आहेस, तू परब्रह्म आहेस. एम जे जाणे अनुभव युक्त हे ज्ञान अनुभव युक्त प्रमाणानं जाणलेलं आहे
तिने कहिए जीवनमुक्त, त्याला जीवनमुक्त म्हटलेला आहे. मग आपल्याला जीवनमुक्तीचा सोहळा भोगायचा. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून जिने कहले तू देव ते चैतन्य स्वयमेव, बीजो देव माने जो कोई एज बंधन होय भाई. म्हणून दुसरा देव जो कोणी मानल त्याला इथंच बंधन आहे, आताच बंधन आहे. दुसरा देव कसा, जसा माझ्या बायकोचा नवरा जवळ आहे असं म्हणायला लागला तू, हे जमत का? मग हे जसं बंधन आहे तसं दुसरा देव मानणं हे सुद्धा बंधन आहे. म्हणून दुजे देव जो माने कोई एज बंधन होय भाई. थोडं लागत पण साधू संतांचे शब्द लागायला पाहिजे, लागल्याशिवाय तिथून उठत नाही. म्हणून नाही भीड भार तुका म्हणे साणात, तू बराय कोणाची भीड भार ठेवत नाही. लागलं लागू द्या, शब्द लागायला पाहिजे. आणि आईचे शब्द लागतेत ना, तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो इति भेद. म्हणून ते चालते बोलते ब्रह्म आहे. साधू संत म्हणजे काय आहे, सद्गुरू चालते बोलते ज्ञानाचे प्रतिबिंब आहे. म्हणून मुक्ती मिच्छसि ते चेततात विषयवान विषवत्यज, क्षमार्जवम दयातोष सत्यम पिशु पियुष वद्भज. बाळ जनक राजा तुला मुक्ती हवी तर शब्दादी विषयांच्या विषयाप्रमाणे त्याग कर, क्षमा अर्जव म्हणजे सरळपणा, जया संतोष आणि सत्य या पंच कडीचे अमृताप्रमाणे तू सेवन कर. या कडीचं काय करायला पाहिजे, पंच कडीचं अमृतासारखं सेवन करायला सांगता. म्हणून अशा पद्धतीनं आचार्यांनी आपल्याला या ठिकाणी चिदा

अशा प्रमाणे आचार्यांनी आपल्याला अद्वैत ज्ञानाचा सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे आणि आपण आनंदान या सिद्धांताचा स्वीकार करून आनंदान जीवन जगायला पाहिजे असा आपल्याला इथं आचार्य निरोप देतात।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातील दुसरा श्लोक आपण आता पाहणार आहोत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा दुसरा श्लोक आहे. येथून ग्रंथाच्या विषयाला प्रारंभ झाला. पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं आणि ग्रंथाचा विषय काय आहे तो स्पष्ट केला आणि म्हटलं की गमू पंथ आनंत या राघवाचा. आणि आता ह्या दुसऱ्या श्लोकात व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घातलेली आहे. पहिल्या दोन चरणातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. आता प्रश्न असा येतो की त्यांनी मनालाच उपदेश का केला? मना सज्जना असं म्हटलं तर ते मन खरोखरी सज्जन आहे का? भक्तिपंथानं गेलं असता श्रीहरी सहजच प्राप्त होतो असं विश्वासपूर्वक निश्चयपूर्वक समर्थ सांगतायत, तरी कसं काय आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. मनालाच उपदेश केला त्याचं कारण ईश्वरप्राप्तीच्या आड मनच येत असतं. मनैव कारणं बंधमोक्षयोः असं म्हटलेलं आहे. जीवाच्या बंधमोक्षाला कारण मनच आहे. जीवही म्हणतो मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. पण जीव खरोखरच बद्ध आहे का? प्राणी संकल्पे बांधला. मी देह असा संकल्प केला आणि त्या अज्ञानाने तसं समजल्यामुळे जीवबद्ध झाला. वस्तुतः जीवो ब्रह्मैव ना पराहा. जीव हा ब्रह्मरूपच आहे, पण तो आपलं मूळ स्वरूप विसरला आणि प्रथम जीवभावावर आला आणि मी देह आहे असं म्हणत देह मनबुद्धीच्या नादी लागला आणि देहभावावर देहबुद्धीवर आला. आता मी देह असं म्हणायला लागल्यामुळे अज्ञानी झाला. आता ह्या अज्ञानाला कारण कोण आहे? तर संकल्प विकल्प करणारं आणि कामक्रोधादी विकारांनी ग्रस्त झालेलं मनच याला कारण आहे. वस्तुत मन या नावाची वस्तू नाही. मन हे नाथिले संती नाही निरोपिले. किंवा वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावय असं म्हटलेलं आहे. जे ज्यामुळे आत्मवस्तूला जीवदशा प्राप्त होते ते हे मन. हे मन रजोगुणाच्या फांदी तरळत असे. स्वरूपबोधाच्या आत्मबोधाच्या आड येणाऱ्या या मनाला चुचकारून हळूहळू वळवायचं आहे. हट्टी आहे मन. त्याला दृश्य पदार्थाकडून वळवून अदृश्य ईश्वराकडं लावायचं आहे. पण मन अत्यंत चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्याला पंचविध विषयांची गोडी लागून ते इंद्रियाधीन झालेलं आहे. त्याचबरोबर या मनाची एक गोष्ट चांगली आहे पण, की त्याला ज्याची गोडी लावावी ना त्या गोडीला ते सवकतं आणि त्याचा ध्यास घेतं. या मनाचे एक निके जे देखिली गोडीच्या ठाया सोके, ते अनुभव सुखची कवतिके दावीत जाईये. मनाला स्वरूपाची गोडी लावली म्हणजे ते तिथंच चिकटतं. आता इथं शब्द आला आहे सज्जना. हा शब्द इथं मनाला उद्देशून वापरलेला आहे. हे मन खरोखरच सज्जन आहे का? ते किती व्याप करतं आपल्याला. क्षणाक्षणाला व्यग्र चिंतामग्न असतं, दुःखी असतं, त्रस्त होतं, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करतं. निष्कारण काही कारण नाही. नाना विचार विकार कामना कल्पना यात गुंतून पडतं. पण समर्थ म्हणतात दुर्जन प्रगट न करावे, सज्जनापरीस आळवावे महत्त्व देऊनी. जनामध्ये दुर्जन प्रगट तरी अखंड खटकट, म्हणून ते वाट बुजवून टाकावे. या त्यांच्या धोरणानुसार ते मनाला सज्जन म्हणत असावेत. जसं आपण मुलाला समजवायचं असलं म्हणजे अवरात त्या त्रास देतो असं न म्हणता माझा शहाणा बाळ आहे असं म्हणतो, मग तो बाळ जरा शहाण्यासारखा वागतो
तसं मनालाही सज्जना म्हटलं म्हणजे ते सज्जन व्हावं अशी अपेक्षा आहे. आता इथं म्हटलं आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, पहिला स्मरण आहे, चरण आहे त्याच्यात, भक्तिपंथेची असं म्हटलेलं आहे समर्थाने, म्हणजे इथं चकार आलेला आहे. दासबोधात देखील समर्थाने म्हटलं आहे भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, म्हणजे मानव भक्तीनेच देवपदाला पोचतो. म्हणजे भक्ती हे प्रमुख साधन आहे, भक्तीशिवाय परमार्थ ईश्वर प्राप्ती होणार नाही. भक्तीला म्हणूनच एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. पण मग योग ज्ञान ह्याचं काय झालं? तर योग आणि ज्ञान हे दोन्हीला पोषक आणि आवश्यक आहेत. म्हणजे भक्तीच्या बरोबर योगही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. तशी भक्ती ही स्वयंफलरूप आहे, तसं भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही आहे. तरी देखील भक्तीला जर योगाची जोड मिळाली तर योगरूप भक्ती किंवा भक्तियुक्त योग होतो आणि भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. म्हणून भक्ती योग आणि ज्ञान हे एकमेकाला पूरक आहेत. जसं तिवईला तीन पाय असतात, त्यातला एक पाय जाऊन चालत नाही, तिन्ही पायांची आवश्यकता आहे. तसं या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि ह्या तिन्हीला शुद्ध कर्माचा पाया हवा. आता अशा भक्तीचं फळ काय तेही त्याच्यात सांगितलं. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे भक्तिमार्गाच्या पंथाच्या मार्गाने गेलेल्या असताना श्रीहरीची प्राप्ती सहजच होऊन जाते. म्हणजे काय होतं तर जीवाची त्या राघवाशी म्हणजे शिवाशी भोट होते, जीव आत्मरूप होतो आणि स्वरूपबोधावर जातो. आता भक्तीनं आणखीन काय होतं तर मन निर्मळ कोमल प्रेमळ आणि शुद्ध होतं. म्हणजे जे मन आड येत होतं त्या मनामध्ये हे परिवर्तन झालं की ते आपल्याला राघवाकडे न्यायला ते आपल्याला उपयोगी पडतं. तथापि त्यासाठी काही पथ्य पाळायला पाहिजेत. हा मनात बदल होण्यासाठी जसं काही करायला पाहिजे भक्ती योगाची साधना, त्याचबरोबर काही पथ्य पाळायला पाहिजेत. समर्थ यात म्हणतात पुढे शेवटच्या दोन चरणामध्ये, जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे काय सोडायला पाहिजे आणि काय धरायला पाहिजे ते सांगतायत. आता निंद्य गोष्टी पूर्ण सोडल्याखेरीज वंद्य गोष्टीचे सर्व भावाने आदराने आचरण घडत नाही. कर्माचे चार प्रकार आहेत, नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध. तर ह्या चारापैकी काम्य आणि निषिद्ध अशी कर्म शास्त्राला आणि संतसज्जनांना मान्य नाहीत, म्हणून ती निंद्य गणली जातात. त्या सर्व कर्माचा संपूर्ण संन्यास करायचा आहे, म्हणजे ती कर्म कधीच करायची नाहीत. आणि नित्य नैमित्तिक कर्म तन मन धनाने उत्तम करून त्यातलं मी आणि माझं काढून टाकायचं, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि ममत्व आसक्ती ही टाकून ती ईश्वरार्पण बुद्धीने करायची आहेत. पण त्याचा फलत्याग करायचा आहे. व्यक्तीला कुटुंबाला समाजाला देशाला हानी पोचवणारी दुसऱ्याला दुःख पीडा देणारी विध्वंसक अशी कर्म निंदे आहेत. फसवणूक लबाडी असत्य भाषण कठोर वर्तन हे सर्व निंदे आहे, ते सर्व सोडून द्यायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी दान परोपकार सत्य भाषण सेवा प्रेम क्षमाशीलता नम्रता हे सद्गुण वंद्य आहेत, त्या अंगी बाणवायला पाहिजेत. त्यासाठी प्रथम निर्गुणांचा त्याग आणि नंतर सगुणांचा स्वीकार केला पाहिजे. अशा शुद्ध आचार विचारांचा भरभक्कम पाया प्रथम तयार करावा आणि त्यावर भक्तिप्रेमाचे मंदिर उभे करावे. त्या मंदिरात निवास करून ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी, आपलं जीवन धन्य करावं. हरिओम तत्सत श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्ती सुधाच्या या कार्यात आपणही भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना। इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने।

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशीष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।
2: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून

आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉ वसंतराव देशपांडे यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, आषाढ़ शुद्ध प्रतिपदा अर्थात 15 जुलाई 2026। आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र। आज महाकवी कालिदास दिन आहे। एक जाज्वल्य दत्तावतारी सत्पुरुष परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ईश्वरनिष्ठ, पुण्यशील, सदाचरणी, निर्वैर, निरपेक्ष, निस्संग, त्यागी आणि निष्काम अशा व्यक्ती म्हणजे साधू आणि संत. संत म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींच्या जीवनाकडे पाहताना हे सद्गुण दिसून येतात. संतांची जीवनं आदरणीय आणि अनुकरणीय मानली जातात. अनेक संत लोकांमध्ये मिसळतात, आपल्या संतत्वाचा गर्व न वाहता त्यांच्या सुखदुःखांशी समरस होतात. तेव्हा एकीकडे सामान्यांना ते आपल्यासारखेच वाटतात, पण दुसरीकडे संतांचं आपल्याहून वेगळेपणही त्यांना जाणवत राहतं. अनेक संत आपल्या हयातीतच संत म्हणून मान्यता पावत असले तरी कोणत्याही संतांचं संतपण काळाच्या कसोटीवर टिकून राहावं लागतं. ईश्वर आणि मानव यांच्यातला मध्यस्थ म्हणूनही संतांकडे कधीकधी पाहिलं जातं. संतांनी उच्च नीतिमत्तेचे आदर्श समाजापुढे ठेवले. ह्या जगातल्या आपल्या अस्तित्वाला अर्थ देऊन परमार्थ साधायचा असेल तर सुखोपभोगात मग्न न होता त्यागाचं आणि सेवेचं जीवन जगलं पाहिजे. तसंच चिंतन आणि नामस्मरण यांच्या योगे ईश्वराच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे हे संतांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं. संतांनी समतेची शिकवण दिली, कर्मकांड नाकारली. संत कसा असला पाहिजे याविषयी संत तुकारामांनी आपल्या अभंगातून आपले विचार मांडले आहेत. दुःखितांना जो आपलं मानतो तोच साधू होय, आणि अशा माणसाच्या ठाई देवही असतो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

गौतम ऋषींना महर्षि कश्यप सांगतात, आता दंश झाल्यानंतरचे जे पुढचे परिणाम आहेत त्याचंही वर्णन या ठिकाणी केलं की काल सर्पाने ज्या व्यक्तीला दंश केलेला आहे त्या व्यक्तीवर काय परिणाम बघायला मिळतात। सर्वात प्रथम त्याची जीभ भंग म्हणजे पांगुळ होते, नंतर हृदयात भयंकर पीडा होते, डोळ्यांना नीट त्याला दिसत नाही, दात शरीर काळे पडतात, अंगात शिथिलता निर्माण होते, मलमूत्र आदि त्याग होतो, मान झुकते, मुख जे लटकत आहे, डोळ्यातली दृष्टी कमी होणं, शरीरात दाह होतो, कंप त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, त्या व्यक्तीला शस्त्राने मारलं तरी रक्त नाही, वेताने मारलं तरी घाव निर्माण होत नाही, सतत त्याला जी उचकी लागते, कंठ अवरुद्ध होतो, काल सर्पाने ज्याला दंश केलेला आहे अशी ज्याची अवस्था असते ती व्यक्ती मरणासन्न समजावी असं कष्टप ऋषी सांगतात। विशेषतः अष्टमी नवमी कृष्ण चतुर्दशी आणि नागपंचमी या दिवशी दंश झालेली व्यक्ती सहसा वाचत नाही असं कष्टप ऋषी सांगतात। तसंच आर्द्रा आश्लेषा मघा भरणी कृत्तिका विशाखा मूळ स्वाती शततारका आणि तीनही जे पूर्वा नक्षत्र आहेत, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपद आणि पूर्वा, या नक्षत्रांवर दंश झालेली व्यक्ती सुद्धा सहसा वाचत नाही। आडावाटेला कुठेतरी स्मशानात एखाद्या झाडाखाली निर्मनुष्य ठिकाणी जर सर्प दंश झाला तर ती व्यक्ती सुद्धा सहसा वाचत नाही। आणि माणसाच्या शरीरामध्ये 108 मर्मस्थान आहेत, मनुष्य शरीरामध्ये 108 मर्मस्थान आहेत, त्यातीलही काही प्रमुख स्थान आहे, 12 स्थान तर अतिशय प्रमुख आहेत, 108 मर्मस्थान आहेत पण 12 स्थानही प्रमुख आहेत, आणि त्या ठिकाणी जर दंश झाला तर मनुष्य वाचणं केवळ अशक्यच आहे। उदाहरणार्थ कपाळ, भ्रूमध्य हे जे आहे, त्यानंतर जे कक्ष, खांदे, हृदय, वक्षस्थल आदि किंवा टाळू आहे, गुप्तेंद्रिय आदी आहेत, हे जी काही मर्मस्थानं आहेत या ठिकाणी जर डोळ्यांना वगैरे दंश झाला तर तो मनुष्य वाचणं अशक्य आहे। या ठिकाणी महर्षी कश्यप सांगतात की भगवान शिवशंकर आणि ब्रह्मदेव यांच्यात सुद्धा या नाग सर्पांसंबंधाची चर्चा जी आहे, ब्रह्मदेवाने यांची जी उत्पत्ती केलेली आहे, जणू नागलोकामध्ये ही काही नाग ग्रहांप्रमाणे मानले जातात, जसं नवग्रह आपण म्हणतो तसं नवनाग हे सुद्धा त्यांना ग्रहांचा दर्जा आहे, त्यांना नागसृष्टीमध्ये ग्रह म्हणून मानलं जातं। उदाहरणार्थ अनंत अथवा शेष हा सूर्य मानला जातो, शेषाचा जो अवतार किंवा शेष जे स्वरूप आहे त्याला सूर्य मानलेला आहे, वासुकीला चंद्राचा दर्जा दिलेला आहे ग्रहांमधला, तक्षकाला भौम मंगळ म्हटलेला आहे, कर्कोटक जो नावाचा नाग आहे त्याला बुध म्हटलेला आहे, पद्म नावाचा जो नाग आहे त्याला बृहस्पती म्हटलेला आहे, महापद्म जो त्याला शुक्र म्हटलं आहे, आणि कुलिक शंखपाल नावाचे नाग ज्यांना शनि अशा प्रकारे त्याला दर्जा दिलेला आहे। यानंतर महर्षी कश्यप जे सांगतात की ही जी यमदूती दाढ सर्पाची जी असते या दाढेने जर दंश केला असल्या त्याचा मृत्यू तर निश्चित होतो, चिकित्सा त्याच्यावरती फारसा उपयोग होत नाही। विशेषतः दोन ज्या वेळा आहेत किंवा जे प्रहर आहेत म्हणजे दिवसाचे 8 प्रहराचे आणखी अर्धे भाग, ज्याला प्रहरार्ध असं म्हणतात, प्रहराचाही अर्धा भाग, तर दिवसाचा दुसरा प्रहरार्ध आणि रात्रीचा म्हणजे एकंदर 16 प्रहरार्ध हे ज्या काही वेळा आहेत त्या नाग किंवा सर्पांसाठी अतिशय प्रभावी वेळ आहे। प्रहरार्ध म्हणजे पहाटेचा कालावधी समजा असला आणि त्या वेळात जर त्यांनी दंश केला तर ते विष तरी किती आतमध्ये जातं। जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपले केस पाण्यामध्ये बुडवले आणि पाण्यात बुडवून एखाद्या केसावरून पाण्याचा एक थेंब पडतो, हा थेंब जेवढा आहे तेवढंच विष आतमध्ये जातो,
केसाच्या आगरावरून येणारा पाण्याचा जसा थेंब आहे एवढंच विष दंश केल्यानंतर शरीरामध्ये जातं, पण ते असं जातं की जसं पाण्यावरती तेलाचा थेंब टाकल्यावर तवंग जसं पसरतो तितक्या वेगाने ते विष आतमध्ये पसरतं. विषाचा एक थेंब सुद्धा महाभयंकर असतो, तो शरीरामध्ये पसरतो आणि त्याला पसरायला वेळ लागत नाही. तिथं महर्षी कश्यप सांगता की माणसाने जसे हात पसरावे आणि जवळ घ्यावे ही क्रिया करायला जेवढा जसा वेळ लागतो तितक्या वेगात ते कुठल्या कुठे शरीरामध्ये आतमध्ये जाऊ शकतो. ही जी काही क्रिया आहे ती किती पटीने जातो दंश केल्याबरोबर. जेव्हा ते विष रक्तात आहे गेलं, त्वचेतून रक्तात गेलं, चार पट वाढलं, रक्तातून आठ पित्तात गेलं, पोचलं अन्न पचन संस्थेमध्ये, तेव्हा त्याचे आठ पट झालेत. तिथून कफ दोषापर्यंत पोचलं, सोळा पट झाले. कफातून ते वात दोषापर्यंत पोचलं तर त्याचे तीस पट झाले. वातातून ते मज्जा संस्थेत पोचलं त्याचे साठ पट झाले आणि तिथून प्राणापर्यंत पोचता पोचता त्याचे अनंत पट. ते जसं तवंग पाण्यावरती जसा बघायला मिळतो एक एक वलय निर्माण होतात तशा पद्धतीने हे विष आतमध्ये शरीरात वाढत जातं. आणि तितक्या तातडीने जर चिकित्सा झाली तरच त्या प्राण्याची त्या व्यक्तीची वाचण्याची शक्यता असते, अन्यथा असाध्य आहे असं म्हटलं. विष शरीरात गेल्यानंतर सर्वात प्रथम रोमांच जाणवत आहे आणि मग त्यानंतर प्रचंड घाम निर्माण होतो. तिसरा भाग होतो शरीराची थरथर कंप निर्माण होतो. चौथा श्रवण शक्ती जी आहे तीक्ष्ण होते, अवरुद्ध होते वाणी. पाचवा परिणाम होतो उचकी लागते. सहावा मान टाकणे आणि सातवं प्राणोत्क्रमण. असं या विषयाच्या निमित्तानं होणारे परिणाम आहे. आता महर्षी कश्यपांना स्वतानिकाने विचारलं हे सगळं सर्पदंशाचा विषय आपण सांगितला पण त्याच्यावर चिकित्सा सुद्धा सांगावी, त्याच्यावर ते उपाय सुद्धा सांगावेत. तेव्हा महर्षी कश्यप तोही मुद्दा या ठिकाणी मांडतायत की सर्पदंशानंतर डोळ्यासमोर जर अंधारी येते आहे, दाह प्रचंड होतोय, तर त्या व्यक्तीला तगर ही वनस्पती, तगर आणि प्रियंगू ही जी वनस्पती आहे ती पाण्यामध्ये घोटून त्याला प्राशन करायला द्यावी म्हणजे दाह कमी होतो, विषाचा आवेग कमी होतो. नुकताच लगेच ज्याला दंश झाला आणि ते विष अद्याप काही मिनटसुद्धा नाही तेवढ्यात त्याला जर ही तगर आणि प्रियंगू वनस्पती पाण्यात घोटून जर प्राशन करायला दिलं तर दाह कमी होतो. त्वचेतून ते रक्तात गेलंय, रक्तात विष पोचतंय, तेवढा कालावधीमध्ये जर चिकित्सा करायची आहे कारण लगेच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येते, मूर्छा प्राप्त होते, अशा वेळेला त्या व्यक्तीला खस चंदन कूट तगर धोत्र्याचं मूळ हिंग मिरची वाटून ते त्याला प्राशन करण्यासाठी द्यावं, सेवन करण्यासाठी द्यावं. किंवा आणखी इंद्रायण वनस्पतीचं मूळ, सर्पगंधा वनस्पतीचं जे मूळ आहे ते तुपात घोटून त्याला द्यावं. तेही नाही तर आणखी सिंधुवार किंवा हिंगाचं नस्य त्याला द्यावं किंवा पाजावं, अथवा ज्या ठिकाणी दंश केला त्या जागेवरती लेप द्यावा. हा पहिला एक भाग सांगितला की रक्तात विष शिरलेला आहे. आता आणखी पुढची स्टेप आहे की रक्तातून ते विष पित्तापर्यंत पोचलेलं आहे तरीही त्याच्या संबंधाने काय चिकित्सा आहे. अशा वेळेला काय परिणाम होतो की ते रक्तातून विष पित्तापर्यंत पोचलेला आहे तर त्यावेळेला तो तोल तर सांभाळू शकत नाही, उभा राहू शकत नाही, शरीर पिवळं होतं, त्याला समोरचं सगळं पिवळं दिसू लागतं. अशा अवस्थेमध्ये त्याला मध पिंपळ महू तूप इंद्रायणचं मूळ गोमूत्रामध्ये जे घोटून ते त्याला प्राशन करायला द्यावं, नस्य द्यावं किंवा डोळ्यांना अंजन म्हणून लावावं, लेपन करावं, अशाने विषाचा वेग कमी होतो असं महर्षी कश्यप सांगतात. आता आणखी पुढची स्टेप आहे त्यानंतर की ते पित्तातून कफापर्यंत विष पोचलेलं आहे, आता श्वास घेणंच त्याला अशक्य झालं आहे.
मुखातून फेस येतो आहे, घरघर व्हायला सुरुवात झाली. या क्षणसुद्धा त्या व्यक्तीला पिंपळी, मिरची, चुंठ, बहुवार, मधुसार यांचं मिश्रण गोमूत्रातून दिल्याने किंवा अंजन केल्याने त्या विषाचा वेग कमी होतो. त्याही पुढचे स्टेप झाले की कफातून ते वातात पोचलंय तेव्हा त्याच्या ठिकाणी पोटफुगी निर्माण होते, दृष्टिभंग होतो. अशा वेळेला सुद्धा षोड वनस्पतीची साल, प्रियाल, गजपिंपळी, वचा, पिंपळ, देवदार, महू, सिंधुवार, हिंग यांचं मिश्रण करून ज्या गोळ्या भक्षण करायला दिल्या की तरीसुद्धा त्यातून विषाचा वेग कमी होतो असं म्हटलं. आता आणखी त्याही पुढे परिणाम झाला की वातातून मज्जासंस्थेवर परिणाम झाला की जेव्हा संवेदनाच संपली आहे, कोणी त्याला काही टोचलं तरी काही जाणवत नाही, संवेदना संपलेली आहे, अशा वेळेसुद्धा चिकित्सा करणाऱ्याने काय करावं तर त्यामध्ये तूप, मध, शर्करायुक्त, खस आणि चंदन त्याला पाजणे आणि तरी त्याचा विषाचा वेग हळूहळू कमी होऊ शकतो. अगदी मज्जासंस्थेतून विष जेव्हा आता थेट प्राणापर्यंत मर्मस्थानात पोचतंय म्हणजे शेवटची स्टेप आता आहे, तेव्हा कश्यप ऋषी सांगतायत की अशा वेळेला साधारण वैद्य काही करू शकत नाही. ही जी शेवटची स्टेप आहे तेव्हा साधारण वैद्य काही करू शकत नाही, तेव्हा जो सिद्ध, ज्याच्याकडे काही सिद्ध मंत्र आहे, ज्याच्याकडे दिव्य औषधी आहे, चिकित्सा करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्यावर शिवकृपा आहे, तीच व्यक्ती फक्त या शेवटच्या क्षणी सुद्धा वाचवू शकते, सर्पाच्या या महाभयंकर विषयापासून वाचवू शकते. म्हणून भगवान शिवशंकराने एक मृत संजीवनी नावाचं औषध त्यावरती सुद्धा सांगितलंय. ते फक्त सिद्ध, त्या समर्थ असणाऱ्यांनाच शक्य होत, ते काही सहजासहजी त्यांना निर्माणही करता येत नाही आणि त्याचा उपयोगही करता येत नाही. त्यामध्ये त्यांनी मृत संजीवनी औषध जे आहे अशा परिस्थितीमध्ये मोर अथवा मार्जाराचं पित्त, गंधनाडी वनस्पतीचं मूळ, कुमकुम, तगर, कूट, त्यानंतर कासमर्द झाडाची साल, कुमुद, उत्पल आणि कमल या तीनही कमळांचा केसर, हे असं सगळं एकत्र होतं, समान भाग घेऊन गोमूत्रामध्ये जे तयार होतं तेव्हा ते औषध मृत संजीवनी म्हणून म्हटलं जातं. असं हे मृत संजीवनी औषध जर त्या शेवटच्या परिस्थितीमध्ये सिद्ध असणाऱ्या पुरुषाकडून जर मिळालं तर कदाचित तो सुद्धा दोषातून वाचू शकतो. ही अशी सगळी लक्षणं या ठिकाणी महर्षी कश्यपांनी मांडलेली आहेत. सर्व विज्ञान मोठ्या सूक्ष्मरितीने या भविष्य पुराणामध्ये याचं चिंतन, पंचमी तिथीचं महात्म्य सांगता सांगता विषय ओघाने सर्पांचा विषय निघाला. जसं सर्प म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी याला, जसं युद्ध म्हटलं की जसं युद्धाच्या गोष्टी येतात तसं हा भाग या ठिकाणी आला. त्यानंतर गौतम ऋषींनी एक जो प्रश्न केला की आता ठीक आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं पण एखाद्या व्यक्तीला दिसलंच नाही आहे, सर्प दंश केलेला आहे, तो सर्प त्यांना बघायला मिळाला नाही, कोण होता, कुठल्या जातीचा होता, किती विषारी होता, काय होता, मग हे कसं ठरवायचं दंश झाल्यानंतर काय काय परिणाम त्याचे आणखी दिसतात, त्यावर महर्षी कश्यप सांगतात की जो नर सर्प आहे त्या सर्पाने दंश केल्यावर एक पहिला परिणाम तो बघायला मिळतो, जसं जसं विष आतमध्ये शिरत आहे तसं, की त्या व्यक्तीची दृष्टी बुबुळ जे आहे ते वरवर सरकतात, डोळे वर सरकणं, दृष्टी वर सरकणं होतं. वर सरकली की नर सर्पाने दंश केला आहे आणि मादी सर्पाने दंश केला आहे जेव्हा ते दृष्टी खाली खाली सरकते, मादी सर्पाने दंश केला आहे विषाचा परिणाम. बाल सर्पाने दंश केला आहे तर दृष्टी उजव्या बाजूला सरकते आहे. बाल सर्पिणीने दंश केला आहे तर दृष्टी डाव्या बाजूला सरकते आहे. आणि जर गर्भवती जिच्या उदरात अंड आहेत अशा सर्पिणीने दंश केला तर सर्वांगाला प्रचंड घामच घाम येतो. आणि नुकतीच जिने काही अंड प्रसवलेली आहे, जी प्रसवा आहे, तिने दंश केला तर शरीरामध्ये प्रचंड कंप निर्माण होतो.
आणि नपुंसक सर्पाने दंश केला तर शरीरातल्या तो काही सरळ संपूर्ण जसं खेळखेळ झाल्यासारखं होतं, पंगू झाल्यासारखं वाट. तो सर्प हा दिवसा, सर्पिणी रात्री, आणि नपुंसक सर्प हा संध्याकाळी अतिशय विषारी असतो, अधिक प्रभावी असतो. आणि त्यामुळे अंधारात, पाण्यात, रस्त्यात, जंगलात किंवा झोपेत सर्पदंश वगैरे झाला तर या सगळ्या लक्षणांवरून ठरवता येतं जरी तो सर्प दिसला नाही तरी. पण असे हे जे सर्प आहेत त्या सर्पांचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत ते या ठिकाणी सांगितले की दर्वीकर, मंडली, राजील आणि व्यंतर असे चार प्रकार आहेत सर्पांचे. दर्वीकर, मंडली, राजील आणि व्यंतर. त्यातले दर्वीकर हे त्यांचं विष हे वात स्वभावाचं असतं. त्यानंतर मंडली जे सर्प आहेत त्यांचं विष हे पित्त स्वभावाचं असतं. नंतर राजील जे आहेत त्यांचं विष कफ स्वभावाचं असतं. आणि व्यंतर जे सर्प आहेत त्यांचं विष संनिपात स्वभावाचं असतं. अशा पद्धतीने हे सर्पविज्ञान, सर्पांसंबंधीचा विषय या चर्चेतून जो पुढे आला, विषय चालला होता पंचमी तिथीचा, नागदेवतेचा, पण हा सगळा विस्तृत विषय ही चर्चा या ठिकाणी राजा शतानिक आणि महर्षी सुमंत यांच्या ठिकाणी झाली. जो पूर्वी गौतम ऋषी आणि कश्यप यांचा संवाद झालाय सुमेरु पर्वतावर तो या ठिकाणी मांडला. आणि म्हणून सर्प ही देवता मानलेली आहे. मित्र तर आहेच आहे, मित्रापेक्षाही उच्च दर्जा, कारण मित्र म्हणजे समस्वरूप म्हटलंय, पण देवता हा आदरभाव आहे. देवता तिथं आदरभाव व्यक्त करणं आहे. म्हणून आपल्याकडे वृक्षांना अथवा सर्प म्हणा, नदी इत्यादीकांना देवत्व प्रदान करण्याचं कारण आहे. मित्रत्वामध्ये किंमत तितकी कळत नाही, पण देवत्वामध्ये आदरभाव असल्यामुळे त्यांचं स्थान हे उच्च राहत, अधिक उच्च राहत. म्हणून या ठिकाणी या सर्पांच्या संदर्भात सांगितलंय की सर्प पंचमी तिथी अर्थात त्या परिसरामध्ये सर्पांचं भय राहू नये, सर्पांचा दंश होऊ नये. म्हणून सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे मंत्र आहेत, त्या मंत्रांचा उल्लेख उच्चार केल्याने सर्प सुद्धा त्या परिसरामध्ये येत नाही, पीडा देत नाही, किंवा त्या व्यक्तीवर सुद्धा कृपा करतात, कारण ही दैवी शक्ती आहे. मंत्रांचा परिणाम होतो ज्या पद्धतीने, जसं म्हटलं की शास्त्र आहे की शास्त्राचा उपयोग करणारी व्यक्ती तिची क्षमता, तिची पात्रता कशी आहे त्याच्यावर त्याचा परिणाम आहे, त्याचा परिणाम आहे. की जसं आहे की एखादी स्त्री पदार्थ बनवते तेव्हा त्या पदार्थांना काही वेगळीच चव आहे, कारण त्या स्त्रीचा अधिकार, तिचा अनुभव द्याय त्याच्यावर त्या पदार्थाची जशी चव आहे, गोडी अवलंबून आहे, स्वाद आहे, तसं त्या व्यक्तीची जी क्षमता आहे त्याच्यावर त्या मंत्राचा दैवी परिणाम आहे. त्यांनी कुठल्या काळात म्हटला, कुठल्या परिस्थितीमध्ये म्हटला, त्याची मानसिक, शारीरिक, वाचिक, परंपरागत सुद्धा किंवा त्याचा आचार कसा आहे, या सगळ्या गोष्टीवर त्या मंत्राची फलश्रुती अवलंबून आहे. रस्त्याने चालता चालता पायात चपला घातलेला आहे आणि म्हणून तो मंत्र म्हटला लगेच परिणाम होणार आहे अशातला भाग नाही, कारण त्याने कुठल्या परिस्थितीमध्ये ते म्हटलंय त्याच्यावर सुद्धा. जसं कश्यप नावाचा ब्राह्मण निघाला, परीक्षितीला तक्षक दंश करणार आहे असं सांगितलं, तेव्हा अनेक जे काही कोणी वैदू आहेत, कोणी मांत्रिक आहेत, सर्पदंशाचा संबंधाने जाणकार आहे, त्यातला हा कश्यप नावाचा जो ब्राह्मण आहे तोही निघाला, कारण तो यातला जाणकार आहे, सिद्ध आहे. आणि तो निघाला. परीक्षिती शुकताल तीर्थक्षेत्रावर बसलेला आहे, प्रायपवेशन करायला आता त्याला तक्षक दंश करणार आहे. तेव्हा हा जो निघाला आहे तो आला शुकतालच्या अतिशय जवळ आला आणि तिथं तक्षक आला आहे. तक्षकाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं, मनुष्याचं रूप धारण केलं आणि त्याला विचारलंय तू कोण आहेस, कुठे निघाला. तो म्हणाला मी निघालोय परीक्षितीचे प्राण वाचवायला, माझ्याकडे मंत्र सामर्थ्य आहे, मी वाचवू शकतो, सर्पाचं विष उतरवू शकतो, पुरावा काय कोणा आहे माझ्याकडे, जर आत्ता या क्षणी इथं तक्षक आला आणि त्याने जरी कोणाला दंश केला तरी मी वाचवू शकतो. तक्षकाने मूळ रूप दाखवलं
म्हणाले हे जे झाड हिरवगार दिसतं या झाडावर पक्षी आहे, या झाडाला मी दंश करतोय, तू मला हे झाड पूर्वत करून दाखव तर मी मानेल. तक्षकाने झाडाला दंश केला, झाड जळून खाक झालं, झाडावरचे पक्षीही मृत झालेत. तेव्हा या काश्यपाने आपला मंत्र सामर्थ्याचा प्रयोग केला, ते झाड पूर्वत झालं, पक्षी पूर्वत झाले. तक्षकाला हे आश्चर्य वाटलंय की मग आपण जर परीक्षितीला संपवलं तर हा त्याला जिवंत करेल. त्याला विचारलं, बाबा हे सगळं कशासाठी करतोय? पैशासाठी. मी त्याच्यापेक्षा अधिक तुला देतो ना, परीक्षिती तुला काय देईल, त्याच्या 10 पट तुला अधिक देतो, पण इथून जा परत. म्हणून सुखतालच्या जवळ जे काही मोरणा म्हणून गाव आहे तिथपर्यंत हा आलेला होता, तिथून त्याला परत जावं लागलं. आणि त्यानंतर मात्र त्याला पश्चाताप झाला की आपण पैशाला भुललो, राजाचे प्राण वाचवण्यापेक्षा पैशाला भुललो. इतर पुराणांमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे की त्याने त्यानंतर तीर्थयात्रा केल्या, जी चूक घडली त्याबद्दल धन घेतलं, पण एखाद्याचे प्राण वाचवणं हा सगळ्यात मोठं, त्याच्याही पेक्षा मोठं काम होतं. आपलं चुकलं म्हणून त्याने तीर्थक्षेत्रांच्या यात्रा सुद्धा त्यानंतर केलेल्या आहेत, पश्चातापाने दग्ध झालेला असा तो काश्यप. आणि त्यामुळे या पद्धतीने हे जाणणारे मंत्र जाणणाऱ्या सुद्धा आहेत, त्या मंत्रांचे परिणाम सुद्धा होतात की सर्व त्या परिसरामध्ये फिरकत नाही, असेही मंत्र आहेत. अर्थात शेवटी म्हटलं तर हे सगळे सृष्टीतले घटक आहेत. तेव्हा कोणी कुठे फिरायचं न फिरायचं, आता काय सगळे स्वातंत्र्य सगळ्यांना पाहिजे, त्यामुळे त्यांनाही काय स्वातंत्र्य पाहिजे की कुठेतरी फिरायचं. म्हणून या ठिकाणी पंचमी तिथीचं निरूपण केलं. त्यानंतर षष्ठी तिथी जी आहे, थोडक्यात त्या ठिकाणी षष्ठी तिथी जी, ती कार्तिकेयांची तिथी आहे. स्कंद कार्तिकेय भगवान शिवशंकराचे पुत्र, त्यांना कृत्तिका पुत्र म्हणतात, कार्तिकेय म्हणतात, स्कंद म्हणतात, किंवा देवसेनेचे ते सेनापती आहे. कार्तिकेय जे आहे देवसेनेचे सेनापती आहे. कार्तिकेयासारखा योद्धा नाही, अतिशय लहान असताना सुद्धा ज्याने तारकासुराचा वध केला. स्कंद पुराणामध्ये मोठा सुंदर संग्राम दिलेला आहे की शिवपुत्र तारकासुराला मारणार आहे, अशी जे काही वरदान किंवा त्याला मिळालेलं आहे तारकासुराला की शिवपुत्राकडूनच मृत्यू आहे, तोपर्यंत शिवशंकराचा विवाह सुद्धा नाही, वगैरे वगैरे मोठा सुंदर विषय स्कंद पुराणामध्ये आहे. तर अशा कार्तिकेयाचा त्याला सेनापती म्हटलंय. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे. गीतेमध्ये विभूती म्हटलंय, सेनानी नाम अहम स्कंद, ही माझी विभूती आहे, हे माझं स्वरूप आहे. की सेनापती म्हणजे सेनापतींमध्ये कार्तिकेय हे माझं स्वरूप आहे. सेनेची व्यूहरचना कशी करावी, आक्रमण कसं करावं वगैरे सगळं जे नियोजन आहे ते सेनापती म्हणून कार्तिकेयांचं. देवसेनेने सुद्धा या लहानशा कुमार कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली

0: घ्यायचं आणि त्यांचं पूजन करायचं या षष्ठीतिथीला। तर त्यांची प्रार्थना अशी करावी असं म्हटलं आहे की सप्तर्षिदार्ज स्कंद स्वाहापती समुद्भव रुद्रार्य माग्निज विभो गंगा गर्भ नमोस्तुते। हे रुद्रपुत्र, शिवपुत्र, गंगा गर्भ अथवा या कृत्तिकाने ज्यांचं रक्षण केलेलं आहे अशा कार्तिकेयांचं या षष्ठी तिथी संबंधाने महात्म्य आहे।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम श्री समर्थांच्या मनोबोधातील दुसरा श्लोक आपण आता पाहणार आहोत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा दुसरा श्लोक आहे. येथून ग्रंथाच्या विषयाला प्रारंभ झाला. पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं आणि ग्रंथाचा विषय काय आहे तो स्पष्ट केला आणि म्हटलं की गमू पंथ आनंत या राघवाचा. आणि आता ह्या दुसऱ्या श्लोकात व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घातलेली आहे. पहिल्या दोन चरणातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. आता प्रश्न असा येतो की त्यांनी मनालाच उपदेश का केला? मना सज्जन असं म्हटलं तर ते मन खरोखरी सज्जन आहे का? भक्तिपंथानं गेलं असता श्रीहरी सहजच प्राप्त होतो असं विश्वासपूर्वक निश्चयपूर्वक समर्थ सांगतायत, तरी कसं काय आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. मनालाच उपदेश केला त्याचं कारण ईश्वरप्राप्तीच्या आड मनच येत असतं. मनैव कारण बंधमोक्षयोः असं म्हटलेलं आहे. जीवाच्या बंधमोक्षाला कारण मनच आहे. जीवही म्हणतो मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. पण जीव खरोखरच बद्ध आहे का? प्राणी संकल्पे बांधला, मी देह असा संकल्प केला आणि त्या अज्ञानाने तसं समजल्यामुळे जीवबद्ध झाला. वस्तुत जीवो ब्रह्मैव ना पराहा. जीव हा ब्रह्मरूपच आहे पण तो आपलं मूळ स्वरूप विसरला आणि प्रथम जीवभावावर आला आणि मी देह आहे असं म्हणत देह मनबुद्धीच्या नादी लागला आणि देहभावावर देहबुद्धीवर आला. आता मी देह असं म्हणायला लागल्यामुळे अज्ञानी झाला. आता ह्या अज्ञानाला कारण कोण आहे? तर संकल्प विकल्प करणारं आणि कामक्रोधादी विकाराने ग्रस्त झालेलं मनच याला कारण आहे. वस्तुत मन या नावाची वस्तू नाही. मन हे नाथिले संती नाही निरोपिले. किंवा वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावय असं म्हटलेलं आहे. जे ज्यामुळे आत्मवस्तूला जीवदशा प्राप्त होते ते हे मन. हे मन रजोगुणाच्या फांदी तरळत असे. स्वरूपबोधाच्या आत्मबोधाच्या आड येणाऱ्या या मनाला चुचकारून हळूहळू वळवायचं आहे. हट्टी आहे मन. त्याला दृश्य पदार्थाकडून वळवून अदृश्य ईश्वराकडे लावायचं आहे. पण मन अत्यंत चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्याला पंचविध विषयांची गोडी लागून ते इंद्रियाधीन झालेलं आहे. त्याचबरोबर या मनाची एक गोष्ट चांगली आहे पण की त्याला ज्याची गोडी लावावी ना त्या गोडीला ते सवकतं आणि त्याचा ध्यास घेतं. या मनाचे एक निके जे देखिली गोडीची या ठाया सोके ते अनुभव सुखची कवतिके दावीत जाईये. मनाला स्वरूपाची गोडी लावली म्हणजे ते तिथंच चिकटतं. आता इथं शब्द आला आहे सज्जना. हा शब्द इथं मनाला उद्देशून वापरलेला आहे. हे मन खरोखरच सज्जन आहे का? ते किती व्याप करतं आपल्याला. क्षणाक्षणाला व्यग्र चिंतामग्न असतं, दुःखी असतं, त्रस्त होतं, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करतं. निष्कारण काही कारण नाही आहे. नाना विचार विकार कामना कल्पना यात गुंतून पडतं. पण समर्थ म्हणतात दुर्जन प्रगट न करावे, सज्जनापरीस आळवावे महत्त्व देऊने. जनामध्ये दुर्जन प्रगट तरी अखंड खटकट, म्हणून ते वाट बुजवून टाकावे. या त्यांच्या धोरणानुसार ते मनाला सज्जन म्हणत असावेत. जसं आपण मुलाला समजवायचं असलं म्हणजे अपराध त्या त्रास देतो असं न म्हणता माझा शहाणा बाळ आहे असं म्हणतो, मग तो बाळ जरा शहाण्यासारखा वागतो.
तसं मनालाही सज्जना म्हटलं म्हणजे ते सज्जन व्हावं अशी अपेक्षा आहे. आता इथं म्हटलं आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, पहिला स्मरण आहे, चरण आहे त्याच्यात, भक्तिपंथेची असं म्हटलेलं आहे समर्थाने, म्हणजे इथं चकार आलेला आहे. दासबोधात देखील समर्थाने म्हटलं आहे भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, म्हणजे मानव भक्तीनेच देवपदाला पोचतो. म्हणजे भक्ती हे प्रमुख साधन आहे, भक्तीशिवाय परमार्थ ईश्वर प्राप्ती होणार नाही. भक्तीला म्हणूनच एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. पण मग योग ज्ञान ह्याचं काय झालं? तर योग आणि ज्ञान हे दोन्हीला पोषक आणि आवश्यक आहेत. म्हणजे भक्तीच्या बरोबर योगही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. तशी भक्ती ही स्वयंफलरूप आहे, तसं भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही आहे. तरी देखील भक्तीला जर योगाची जोड मिळाली तर योगरूप भक्ती किंवा भक्तियुक्त योग होतो आणि भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. म्हणून भक्ती योग आणि ज्ञान हे एकमेकाला पूरक आहेत. जसं तिवईला तीन पाय असतात, त्यातला एक पाय जाऊन चालत नाही, तिन्ही पायांची आवश्यकता आहे. तसं या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि ह्या तिन्हीला शुद्ध कर्माचा पाया हवा. आता अशा भक्तीचं फळ काय तेही त्याच्यात सांगितलं. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे भक्तिमार्गाच्या पंथाच्या मार्गाने गेलेले असताना श्रीहरीची प्राप्ती सहजच होऊन जाते. म्हणजे काय होतं तर जीवाची त्या राघवाशी म्हणजे शिवाशी भोट होते, जीव आत्मरूप होतो आणि स्वरूप बोधावर जातो. आता भक्तीनं आणखीन काय होतं तर मन निर्मळ कोमल प्रेमळ आणि शुद्ध होतं. म्हणजे जे मन आड येत होतं त्या मनामध्ये हे परिवर्तन झालं की ते आपल्याला राघवाकडे न्यायला ते आपल्याला उपयोगी पडतं. तथापि त्यासाठी काही पथ्य पाळायला पाहिजेत. हा मनात बदल होण्यासाठी जसं काही करायला पाहिजे भक्ती योगाची साधना, त्याचबरोबर काही पथ्य पाळायला पाहिजेत. समर्थ यात म्हणतात पुढे शेवटच्या दोन चरणामध्ये, जनी निंदते सर्व सोडवणे द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे काय सोडायला पाहिजे आणि काय धरायला पाहिजे ते सांगतायत. आता निंद्य गोष्टी पूर्ण सोडल्याखेरीज वंद्य गोष्टीचे सर्व भावाने आदराने आचरण घडत नाही. कर्माचे चार प्रकार आहेत, नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध. तर ह्या चारापैकी काम्य आणि निषिद्ध अशी कर्म शास्त्राला आणि संतसज्जनांना मान्य नाहीत म्हणून ती निंद्य गणली जातात. त्या सर्व कर्माचा संपूर्ण संन्यास करायचा आहे, म्हणजे ती कर्म कधीच करायची नाहीत. आणि नित्य नैमित्तिक कर्म तन मन धनाने उत्तम करून त्यातलं मी आणि माझं काढून टाकायचं, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि ममत्व आसक्ती ही टाकून ती ईश्वरार्पण बुद्धीने करायची आहेत. पण त्याचा फलत्याग करायचा आहे. व्यक्तीला कुटुंबाला समाजाला देशाला हानी पोचवणारी दुसऱ्याला दुःख पीडा देणारी विध्वंसक अशी कर्म निंद्य आहेत. फसवणूक लबाडी असत्य भाषण कठोर वर्तन हे सर्व निंद्य आहे, ते सर्व सोडून द्यायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी दान परोपकार सत्य भाषण सेवा प्रेम क्षमाशीलता नम्रता हे सद्गुण वंद्य आहेत, त्या अंगी बाणवायला पाहिजेत. त्यासाठी प्रथम निर्गुणांचा त्याग आणि नंतर सगुणांचा स्वीकार केला पाहिजे. अशा शुद्ध आचार विचारांचा भरभक्कम पाया प्रथम तयार करावा आणि त्यावर भक्तिप्रेमाचे मंदिर उभे करावे. त्या मंदिरात निवास करून ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी, आपलं जीवन धन्य करावं. हरिओम तत्सत श्रीराम.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ बाबासाहेब जाधव यांना स्वामींनी प्राणदान दिलं ही बातमी अक्कलकोटभर पसरली। त्यामुळे काय झालं तर सर्वांना वाटू लागलं की समर्थ आपला प्राण वाचवतील। लोकांच्या मनातले हे भाव स्वामींनी वाचले होते, म्हणून स्वामींनी ठरवलं की जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा या गोष्टीचा खुलासा करावा आणि लोकांच्या मनात दाटून आलेला गैरसमज दूर करावा। काही दिवस गेले, स्वामींच्या परमभक्ताची म्हणजेच बाबासाहेब जाधव यांची वृद्ध आई मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत होती। स्वामींच्या ह्या परमभक्ताला वाटलं की आईच्या प्राणांसाठी स्वामींना साकडं घालायचं। हा विचार त्याने बोलून दाखवला तेव्हा स्वामी म्हणाले, मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो। परमभक्ताला खूप आनंद झाला की स्वामी घरी येणार आणि मग आपल्या आईचे प्राण वाचणार। स्वामी जेव्हा आपल्या ह्या परमभक्ताच्या घरी गेले तेव्हा लोकांनी खूप गर्दी केली। स्वामींनी ठरवलं की लोकांना समजून सांगण्यासाठी ही वेळ योग्य आहे। स्वामींनी परमभक्ताच्या आईकडे पाहिलं, त्या माऊलीला स्वामींना पाहून अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षणी ह्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यातून प्राण गेला। परमभक्ताला आश्चर्य वाटलं की स्वामी समोर असताना आईचा प्राण गेलाच कसा। स्वामींकडे तो करुण नजरेने पाहू लागला तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, मी कोणाचाही मृत्यू रोखू शकत नाही असं नाही। मला वाटलं की ह्या जीवाचं कार्य अजून शिल्लक आहे तर त्याचा मृत्यू मी निश्चित थोपवतो। ह्या माझ्या मातेचं कार्य संपलं होतं म्हणून मी येथे आलो, तिच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला। एक लक्षात ठेवा की देवांना सुद्धा अवतार समाप्ती आहे, तिथे मरते माणसाचं काय। बाबासाहेब जाधवांचं नामस्मरण थोडं बाकी होतं आणि बैलाचं कार्य संपलं होतं म्हणून मी फक्त मृत्यूची अदलाबदल केली, यमराजाला माघारी पाठविले नाही। प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो हे कदापिही विसरू नका। स्वामींचं बोलणं ऐकून सर्व लोक भारावून गेले आणि स्वामींना सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराजवळ नेहमी शाश्वत मागावं। अशाश्वत मानवी देहाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात असं गारहाणं परमेश्वराजवळ कधीही घालू नये, कारण संपूर्ण जीवसृष्टी एका निश्चित क्रमाने फिरतेच आहे। प्रत्येक जीवाचं प्रारब्ध वेगळं, त्यानुसार त्याला जगत असलेल्या जन्मात भोगावं लागतं। परमेश्वराजवळ काही मागायचंच असेल तर काय मागावं? एकच सांगतो, परमेश्वराला म्हणावं की आजपर्यंत माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्याबद्दल तू मला क्षमा कर आणि यापुढे मी अत्यंत पवित्र नि पुण्यशील आयुष्य जगेन असं वरदान मला दे। नामातच राहीन असा मला आशीर्वाद दे। अटळ मृत्यूला माघारी फिरव असं कधीच परमेश्वराला साकडं घालू नये।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, पारंपरिक भक्तिरचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 15 जुलै. तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित. काय करावं हे मनुष्याला कळतं, पण त्याचं मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपलं मन त्यात रंगून जातं आणि त्याचं सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक सद्विचार, दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणं फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखं व्हावं तेव्हाच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणं सोपं. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत. पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारं असं त्याचं नाम घ्यावं. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचं काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको. तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही. त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही. आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावं म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही. तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरता वाट पाहत असतो. आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील.

पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असं समजू नका. तुम्ही दुश्चित्त झालात म्हणजे तो दुश्चित्त होतो, म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करणं उरलं आहे असं मानू नका. गुरु भेट झाली म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारलं, तुला एवढा आनंद कसला झाला आहे? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काही उरलंच नाही, कारण मला आज गुरु भेटले. जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे, म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा, मुखी त्याचं नाम असावं, श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आनंद रूप शिवोहम शिवोहम। आचार्यांनी या सहा श्लोकामध्ये पूर्वीच्या पाच श्लोकामध्ये मी मन बुद्धी अहंकार चित्त मी नाही, त्याचप्रमाणे कान जीभ नाक नेत्र मी नाही, आकाश जल पृथ्वी तेज किंवा वायू ही पंच महाभूत ही मी नाही, मी म्हणजे शिव म्हणजे मंगलमय सच्चिदानंद रूप शिव स्वरूप परमात्मा आहे असं स्वतःच्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। यानंतर आचार्य सांगतात मला पुण्य नाही पाप नाही, मी सुखी नाही मी दुखी नाही, मी पापी नाही मी पुण्यवान नाही, त्याचप्रमाणे मला मी मंत्र नाही तीर्थ नाही वेद नाही किंवा यज्ञ नाही, त्याप्रमाणे मी भोजन क्रिया भोज्य पदार्थ आणि भोक्ता उपभोगणारा ही सुद्धा नाही, मी शिष्य नाही तर मी मंगलमय चिदानंद रूप शिवस्वरूप आहे। न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम

मला मृत्यूची भीती नाही। माझ्या दृष्टीने ब्राह्मण शूद्र अंत्यज किंवा चांडाळ इत्यादी प्रकारचे जाती भेद नाही। मी पिता नाही, मी माता नाही व मला जन्म नाही। मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही। मी शिवस्वरूप म्हणजे मंगलमय चिदानंद रूप परमात्मा आहे।

या शरीरामध्ये संचार करणारा जो प्राणवायू तो मी नाही, मी पंचवायू प्राण अपान व्यान उदान समान आणि उपप्राण नाग कुर्म कुरकुल देवदत्त धनंजय याच रीतीने रक्त मांस मेद मज्जा शुक्र हे सप्त धातु सुद्धा मी नाही, मी अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश व आनंदमय कोश सुद्धा मी नाही। त्याचप्रमाणे पाणी हात पाय जननेंद्रिय किंवा गुदस्थान ही पंचकर्मेंद्रिय मी नाही, मी तर शिवस्वरूप मंगलमय चिदानंद स्वरूप परमात्मा आहे।

0: मी द्वेष नाही, आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, त्याप्रमाणे गर्व नाही, ईर्ष्या नाही। धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ सुद्धा मी नाही, मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे।
1: अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न।

या सहाव्या श्लोकामध्ये मात्र आचार्यांनी नेमका मी कोण आहे याच्याबद्दल सांगितलं आहे, मी निर्विकल्प म्हणजे भेदातीत आहे, निराकार आहे, मला कोणताही आकार नाही, मी सर्व इंद्रियांना व्यापून राहिलेलो आहे, मी विभू म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारा आहे, मी सदा सर्व काळ समरूप म्हणजे एकरूप आहे, मला मुक्ती नाही तसेच संसाराचे बंधनही नाही, तर मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे। आचार्यांनी प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जे चरण सांगितले आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तर हे सच्चित आणि आनंद रूप शिव म्हणजे काय आहे याचं आपण चिंतन करणार आहोत। तर इथं निर्वाण षटकम हू एम आय 23 क्रमांकाचा आपला हा पाठ चालू आहे। आय एम ब्लिस ॲब्सोल्यूट, आय एम ही, म्हणजे मी कोण आहे, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी शिव म्हणजे मंगलमय चिदानंद स्वरूप आहे, शिव स्वरूप आहे, शिव म्हणजे कल्याण आहे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधि हेतवे,

देश मेरा। या पवित्र भारतामध्ये आपल्याला या तीन खंडापैकी युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये भारतामध्ये आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये पवित्र असा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहामध्ये आपल्याला पवित्र साधू संतांची आचार्यांची संगती लाभलेली आहे आणि त्यांच्या विचारांची आपण आज इथं उहापोह करत आहोत की आचार्य आपल्याला मी कोण आहे याच्याबद्दल आचार्य सांगतात। तर सत म्हणजे काय आहे की जे तिन्ही कालामध्ये अस्तित्व रूप आहे ते सत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती बालपण तारुण्य म्हातारपण उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सर्व अवस्थेमध्ये एक रूपानं जो आहे तो सत्य आहे। चित म्हणजे काय आहे, तिन्ही काळी जो सर्वांना जाणतो तो चित स्वरूप आहे। आनंद म्हणजे काय आहे, तिन्ही काळामध्ये जो परम प्रेमास्पद परम प्रीतीचा विषय आहे तो आनंद रूप आहे। तिन्ही काळामध्ये आहे म्हणून सद्रूप आहे। जाग्रत स्वप्न सुषुप्ती ह्या मनाच्या तीन अवस्था आहेत, बालपण तारुण्य म्हातारपण या शरीराच्या तीन अवस्था आहेत आणि उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सृष्टीच्या तीन अवस्था आहेत। आता काल मास वर्ष अवस्था युग या सर्व कालामध्ये भूत भविष्य वर्तमान मीच असल्याने मी सद्रूप आहे। माझ्याहून भिन्न असलेले नाम रूपात्मक जे जगत आहे ते तिन्ही कालामध्ये असतरूप आहे। म्हणून असे निश्चित करायला पाहिजे, सत आणि असताचा जो निर्णय आहे जो आपल्याला घ्यायचा आहे तो अन्वय व्यतिरेक या युक्तीने घ्यायचा आहे। जो मी जागृतीत आहे तोच मी स्वप्नामध्ये आहे आणि जो मी स्वप्नामध्ये आहे तोच मी झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये आहे। आणि प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो सकाळी उठून की मी सुखानं झोपलो होतो काही जाणत नव्हतो, म्हणजे हा जो अनुभव आहे। तर आपण तिन्ही अवस्थेमध्ये अन्वय रूपानं एक रूपानं ओतप्रोत भरलेलो आहोत आणि जागृतीमध्ये स्वप्न नाही, स्वप्नामध्ये जागृती नाही आणि झोपेमध्ये दोन्ही अवस्था नाही, म्हणजे आपण सगळीकडे आहोत, सतत आहोत, सदा आहोत। म्हणून हे तिन्ही अवस्थेत असल्यामुळे माझा तिन्ही अवस्थेमध्ये काय आहे, म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय ही युक्ती वापरायची ना आपल्याला। तर माझा सगळ्यामध्ये अन्वय आहे आणि प्रत्येक अवस्थेचा त्या अवस्थेमध्ये व्यतिरेक आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये। जसं एका मण्यामध्ये दुसऱ्या मणी नाही आहे, दुसऱ्यामध्ये तिसरा नाही आहे, पण सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपानं व्याप्त आहे, म्हणजे दोरा अन्वय रूपानं आहे आणि मणी मणीमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे। तसं अवस्था अवस्थामध्ये व्यतिरेक आहे पण सर्व अवस्थामध्ये मी अन्वय रूपानं आहे, एक रूपानं व्याप्त आहे। म्हणून ह्या तिन्ही अवस्थांचा माझ्या ठिकाणी व्यतिरेक आहे। तिन्ही अवस्था मला जाणत नाही आणि मी तिन्ही अवस्थांना जाणतो, म्हणून मी कसा आहे, चित स्वरूप आहे आणि ह्या सगळ्या अवस्था जड आहे। आणि सर्व काळात मी मला प्रिय आहे, सगळे मला माझ्याकरिता प्रिय आहे, मी त्यांच्याकरिता त्यांना प्रिय आहे असा नाही आहे। सगळे मला आवडतात तर माझ्यामुळं आणि मी मला आवडतो तो माझ्यामुळंच आवडतो, म्हणजे परम प्रीतीचा विषय कोण आहे, ज्याला तोच आहे। म्हणून तुम्हाला जे आवडते ते तुमच्यामुळं आवडते आणि तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते सुद्धा तुमच्यामुळंच आवडतात, म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहे, तुम्हीच आहात। म्हणून म्हणजे अवस्था आणि ह्या सगळ्या अनात्म पदार्थांना जाणणारा मी चैतन्य आहे, हे जड आहे, हे दुःखरूप आहेत आणि मी आनंदरूप आहे, हे अनेक आहेत ह्यांचा एकमेकांच्या ठिकाणी अभाव आहे आणि मी भावरूप परमात्मा असल्यामुळं सत चित आणि आनंद हे माझं स्वरूप आहे। जागृतीमध्ये सर्वात जर प्रिय काय असेल तर धन आहे। पैसा मारो आत्माराम, औरत मारो गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू। प्रत्येकाला की हे देने को तैयार नहीं, लेने से इनकार नहीं, इस दुनिया में कौन है ऐसा जो पैसों का यार नहीं। कोणाला पैसा नको वाटतो, प्रत्येकाला पैसा हवा आहे।
आणि सगळ्यांची जी धडपड चालू आहे ती कशासाठी? कमी वेळामध्ये जास्त पैसा संपादन व्हावा म्हणून ही धन आवडत असतो. आणि धनापेक्षा मग धनासाठी आपण नको ते नीच कर्म सुद्धा करायला तयार आहोत. म्हणून शुद्ध आता पितळ उघड पाडायचंच म्हणल्यावर ब्युटी पार्लर म्हणजे काय आहे हे कोणतं कर्म आहे पण कोण करायला लागले? म्हणून थोडंसं जरा भान ठेवायला पाहिजे आपण काय करायलो. म्हणून स्वदेशाचा त्याग करून सुद्धा शूद्र कर्मे करत असतो. कशासाठी? धन कमवण्यासाठी. आणि धनानंतर आपला पुत्र प्रिय आहे. जर आपल्या अपराधी पुत्राला राजदरबारामध्ये कैद होत असेल तर त्या कैदेतून सुटवण्यासाठी वाटेल तेवढं धन द्यायला आपण तयार आहोत. पण पुत्र वाचायला पाहिजे कारण तो आपला आहे. दुसऱ्याचा असला तर काय हरकत नाही, दुसऱ्याचा आहे, पण आपला पुत्र असला आत्मज म्हणतात ना त्याला म्हणून. आणि याच्यानंतर जे प्रिय आहे ते स्वशरीर प्रिय आहे, पुत्रापेक्षा शरीर प्रिय आहे. म्हणून दुष्काळामध्ये स्वशरीर संरक्षणार्थ स्वपुत्राचा त्याग करावा लागतो. करतात. किल्लारीला भूकंप झाला होता, एक कुटुंब असं झोपलं होतं, पप्पा मम्मी आणि दोन लेकरं. ज्यावेळेस भूकंप आला पप्पा पळून गेले, मात्र आईनं आपल्या मायेच्या पंखाखाली त्या पिलांना बाजूला सारलं. ज्यावेळेस सगळं स्थिर झालं त्यावेळेस सगळे एकत्र आले आणि पप्पा म्हणू लागले की माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. लेकरं म्हणू लागले पप्पा गब्बसा. ज्यावेळेस भूकंप आला होता तुम्ही पाय लावून पळाले, आम्हाला आईनं वाचवलं, म्हणून तुमचं प्रेम हे नाटकी आहे आम्हाला कळून चुकलं. म्हणून शरीर प्रिय आहे आणि शरीरापेक्षा इंद्रिय प्रिय आहे. कारण तोंडाला इंद्रियाला मार बसू नये म्हणून सगळा मार आपण पाठीवर घेत असतो. म्हणजे शरीरापेक्षा इंद्रिय प्रिय आहे, इंद्रियापेक्षा प्राण प्रिय आहे. जर आपल्याला देहांत प्रायश्चित करायचा वेळ आला असेल तर ते म्हणतात की ही शिक्षा सोडा, पण मला काय करा, हात तोडा पाय तोडा काय तोडायचं ते तोडा, सगळं धन घेऊन जा संपत्ती घेऊन जा, पण माझे प्राण मला काय करा वाचवा. म्हणजे प्राण प्रिय आहेत आणि प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे. कारण रोगापेक्षा रोगामध्ये तो रोगातून इतका जर्जर होतो की आता डॉक्टर सांगतात की आमचे हात टेकले, प्रयत्न करून आम्ही हात टेकले, पैसा तुमचा प्रयत्न आमचे आणि येच देणं त्याचं काम आहे, मग तुम्ही काय करायले खिचो. म्हणून असाध्य रोग जर झाला आणि शरीर साथ देत नसलं तर ते म्हणतात की आता आम्ही सुद्धा हात टेकलेले. म्हणजे याच्यामध्ये इनपुटही काही निघणं आणि आउटपुटही काही निघणं, म्हणजे हे शरीर कसं झालं. मग तो जीव त्या शरीराला त्रासून जातो, म्हणते प्राण गेले तर काही हरकत नाही पण या दुःखातून तरी मी मोकळा होईन. म्हणून रोगापेक्षा प्राण गेल्याला हरकत नाही, मग ज्याला तोच प्रिय आहे. म्हणजे सगळ्यात प्रिय आत्मा आहे आणि तो आनंदरूप आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, ते शिवस्वरूप आहे. शिव म्हणजे कल्याण स्वरूप आहे. म्हणून या ग्रंथाची जी सुरुवात झालेली आहे, श्रवण मनन निधी ध्यास करी करिये साक्षात्कार सच्चिदानंद परब्रह्म हो कहे छे वेद पुकार. प्रथम वेदांत शास्त्राचे श्रवण करावे. ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत असा निश्चय करण्याला गूढ अर्थ समजून देणारी लक्षण ऐकून त्याचा निश्चय करायचा आहे. अद्वितीय ब्रह्म वस्तूचे वारंवार प्रतिपादन करणे हा अभ्यास आहे. ब्रह्म एक आहे, अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. अशी वस्तू ब्रह्मवस्तू आहे आणि त्याच्याबद्दल आरंभी सांगणे हा उपक्रम आहे. आणि शेवटी हे सर्व जग ब्रह्मरूप आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म असं सांगणं हा उपसंहार आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये श्वेतकेतू नावाच्या मुलाला उद्दालक मुनींनी ते ब्रह्म तू आहेस असा 9 वेळा उपदेश केलेला आहे. याला अभ्यास म्हणतात. अभ्यासा हुनी गहन पार्था मग ज्ञान. म्हणून हा अभ्यास आहे. भोकत विद्या खोदत पाणी, जितकं आपण खोदतो तितकं पाणी निघल, जितकं घोदतो तितकी विद्या आत्मसात होत असते. म्हणून अमृतम तू विद्या हा, ज्या विद्येतून तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहे असं लक्षात येत असेल ती सत्विद्या आहे.
यालाच अभ्यास म्हणतात. ब्रह्म तर प्रमाणांनी इतर प्रमाणांनी किंवा इंद्रिय मनाने जाणता येत नाही, ही अपूर्वता आहे. जे तत्व आहे ते तुमचं स्वरूप आहे, पण मन वाणी बिनरूप असं आहे, ही अपूर्वता आहे. ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूप होतो, शोक सागर तरुण जातो. देव पहावयासी गेलो, देवची होऊनी ठेलो, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. ही हे फळ आहे. हे काय आहे? हे फळ आहे. ज्ञानाने होणारी मोक्ष प्राप्ती ही फळ आहे. अर्थवाद लक्षणा यामध्ये ब्रह्माची स्तुती आहे. ब्रह्माची स्तुती केलेली आहे. न कळो ते कळो येईल उगले, नामे या चिंतने विठ्ठलाची. यामध्ये उपपत्ती सांगितलेली आहे. युक्ती अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने समजून सांगणे याला उपपत्ती म्हटलेलं आहे. माती जाणल्याने सगळे मांडे भांडे हे मातीचेच आहे. म्हणजे नामरूप तिथं खोटं आहे. घट हे नाव खोटं आहे, ते रूप खोटं आहे, पण माती मृतिकत्येव सत्यम उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे. तसं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा, हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. आणि याचे प्रवर्तक आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहे. सोने जाणल्याने अलंकार सोनेमय आहेत, म्हणजे अलंकार नाहीत. हेम अलंकार नामे तुका म्हणे तैसे आम्ही. हेम आणि अलंकार, सोनं आणि अलंकार, अलंकार हे सोन्याला सोडून नाहीत. म्हणजे अलंकार काय आहेत? अध्यस्त आहे आणि सोनं अधिष्ठान आहे. म्हणून यामध्ये सोनं खरं आहे, वास्तव प्रत्यक्ष सोन्याचं आहे आणि कल्पित प्रत्यक्ष अलंकाराचं आहे. म्हणून मनन म्हणजे अद्वितीय ब्रह्मंदा ब्रह्मासंबंधी चिंतन करायचे, त्याच्यासंबंधी निर्माण झालेले जे संशय आहे त्याच्या निवृत्तीसाठी वेदांत प्रमाणांची युक्तीने निरंतर चिंतन करणं याला मनन म्हणायचं. निधिध्यास म्हणजे आपण देह नाही, स्थूल क्रश जड षडपातळ उंच ठेंगणा नाही, वर्णाश्रमी नाही, विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करायचा आणि सजातीय प्रत्ययांचा स्वीकार करायचा. कारण आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, सच्चिदानंद शुद्ध ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, अजन्मा अजर अमर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहोत असे समजल्याने उत्पन्न होणारा सजातीय प्रत्ययांच्या प्रवाहाला मनामध्ये स्थिर करणं. कारण आपण एक आहोत, जाणणारे आहोत, नित्य आहोत, सत्य आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, आनंदरूप आहोत असे समजल्याने यालाच काय म्हणायचं? निधिध्यास म्हणायचं. करिये साक्षात्कार म्हणजे आत्म्याचा निस्संदेह अपरोक्ष अनुरूप साक्षात्कार. सच्चिदानंद इति म्हणजे साक्षात अपरोक्ष, म्हणजे अंतकरणाच्या अहमादी वृत्तींचा प्रकाशक सच्चिदानंद ब्रह्म आपण आहो असा अनुभव लक्षात घेणे यालाच साक्षात्कार म्हणतात. आणि असे वेद पुकार म्हणजे कहे वेद छे पुकार, हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे तुमचं वर्णन करायला लागलेत, गाऊन करायला लागलेत आणि उंच स्वरामध्ये गायला लागलेत. काय गाय लागलेत? चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, अठराही पुराणे हरीशी गाती. आणि ते हरी कोण आहेत? तुम्ही आहेत. म्हणजे वेद कोणाला गायला लागलेत? तुम्हाला गायला लागलेत. हे ध्यानात घ्यायला पाहिजे आपण की वेद आपल्याला गायला लागलेत. म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे? मन वाणी बिनरूप. मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही आणि आपल्याला रूप नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कुठे काय असा देव. आणि हे लक्षण आपल्यात जुळतं. आपल्याला नाव आहे का? गाव आहे का? देश वेश नव्हे माझा, सज फिरत आलो करू सत्ता.

भगवंता पाठी पोठी नाही कोणी निर्विसज्जन संता देवा मला माग कोणी नाही पुढे कोणी नाही बरंय ना आपल्याला दुःख वाटतं की आपल्याला माग कोणी नाही पुढे कोणी नाही अरे माग कोणी नाही म्हणजे आपण कोणाचे कार्य नाही आपल्याला कोणी कारण नाही आणि आपलं पुढे कोणी नाही म्हणजे आपलं कोणतंच कार्य नाही आणि आपण कोणाचे कारण नाही न कार्यम न कारणम म्हणजे कार्य कारण भावातीत आपण आहोत का नाही हे शुद्ध ब्रह्माचं लक्षण आहे का नाही बोला कबूल है कबूल है कबूल है झालं लग्न कोणासोबत मुक्ती सोबत तू का म्हणे आज मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी मग आता इथून पुढे जे आयुष्य आहे ना आता ते आनंदान जगायचं कसं जगायचं आनंदान आनंदासाठी नाही जगायचं आतापर्यंत आपण आनंदासाठी खूप हिंडलो वनवन झाली आपली पण आता आनंद हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात आल्यानंतर आता मात्र गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व

येत पाऊली। देवा आता मी आनंदान आणि आनंदान जीवन जगण्याची कला ही आपल्याला आचार्य लक्षात आणून द्यायला आले। इथे येण्याचं फल काय आहे, आपल्याला जीवन कसं जगावं ही जगण्याची कला आपल्याला आचार्य लक्षात आणून देतात। योगिया साधली जीवन कला, ही जीवन जगण्याची कला आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला आचार्य सांगतात। की विषय विषयवत त्याग करी करिये साधू संग, पोते सच्चिदानंद सदा जे म्हणो ते मा भंग। पोते म्हणजे हे बाळ शिष्या, तू सच्चिदानंद रूप आत्मा आहेस, तू जेम न तेम अभंग म्हणजे तुझ्यामध्ये कुठलाच भंग झालेला नाही, बदल झालेला नाही। दुधामध्ये जर साखरे आपला मिठाचा खडा पडला की अभंग आहे का भंगलं, भंगलं म्हणजे त्याच्यामध्ये भंग झाला। पण तुमच्यामध्ये या अवस्थांत्रया जरी असल्या तरी तुमचा भंग होत नाही, म्हणून ते अभंग आहे ज्याचा कधीच भंग होत नाही, जे कधी नाश पावत नाही। म्हणून भगवद्गीता हे आपलं गीत गाय लागलेत, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम, म्हणजे विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा आहात हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे हे जाणून घ्या। हे गीतेचं निधान आहे। आजी श्रवण इंद्रिया पाहिले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे। म्हणून गीतेचे निधान काय आहे की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात हे गीतेचं प्राप्त सिद्ध फल आहे, म्हणून हे साक्षात फल आहे। वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, उधारदान पाप नपुन तुरतदान महापुन, नाशिवंत देता ब्रह्म येती हाता, ऐशियाची कथा पुराणात। या विनाशी शरीरानं अविनाश ब्रह्म तत्व हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात घेता येतं। आणि हे फळ कसं आहे, तुरत आहे म्हणजे रोकडा आहे। वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, म्हणून असं आहे इथं। तर पंचदशीमध्ये काय सांगितलेलं आहे, वित्तात पुत्र प्रियः पुत्रात पिंडः पिंडात थेंद्रियम इंद्रियाश्च प्रिया प्राणः प्राणाद आत्मा परम प्रियः, प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे। बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनी आपल्या

कारणच लागणार, कारण कारण कडू आहे ना, आणि गुळाचं कारलं जरी केलं तरी ते कसं लागणार, गोडच लागणार, कारण ते अंगानच गोड आहे ना, कोण गुळ। तसं पाण्याला जर तहान लागली तर त्याची तहान कोण भागवत, पाण्याला तहान लागली। आता माणसाला तहान लागली ते ठीक आहे, पाण्याला तहान लागली, नाथाच्या घरची उलटीचं खुणं पाण्याशी लागली पाहता, आता काय करणार। म्हणून इथं माऊली सांग काय सांगतात, आला थंडीचा महिना पटकन शेकोटी शेकवा, मला लागलाय खोकला, ओहू हे खोकले लागले कोरोनाचे खोकले, म्हणून मुंस लावलेले। म्हणून काय म्हणले, दो बूंद जिंदगी की, कोणाला, ज्याला पोलिओ झालेला आहे त्याला पल्स पोलिओ, दो बूंद जिंदगी की, ज्याला कोरोना झालेला आहे त्याने दोन डोस घ्यायला पाहिजे, सरकारनं सक्ती केलेली। मास्क लावायचं, डिस्टन्स ठेवायचं, हे नियम पाळायचे आपल्याला, रोग होऊ नये म्हणून। कोरोनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर तसं ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी, मग अग्नीला थंडी वाजाईल। हे तर जाऊ द्या विनोद आहे, पण अग्नीला थंडी वाजायली त्याला सुटर कुठून आणायचं? अग्नीला तुम्हाला ठीक आहे, मग पाण्याला वॉटर बॅग कोण देईन, पाण्याला तहान लागले त्याला वॉटर बॅग कोण देईन? आता लेकरू रडायला लागलं तर दुधाची बाटली खूप, मग लहानपणी दुधाची बाटली, तारुण्यात बिमार पडल्यावर सलाईनची बाटली, आणि शेवटी ते सोडू नये म्हणून इतरची बाटली, आणि फुकायला राखेलची बाटली, सगळं इथून तिथून बाटली त्यात गेलं नाही। मग पाण्याला तहान लागली तर त्याला वॉटर बॅग कोण देणार, तो भ्रम झालेला आहे। तसं वाऱ्याला हनीमूनला कोण नेणार आहे, वारा स्वतः जिकडत आणि त्याच्याच शक्तीनं सगळं हालायला लागलं, त्याला कोण हलवन, नाव काय म्हणे हनुमान, हे वाऱ्याची झुळून आली की हलायला लागलं, असं कसं हनुमान, नाव काय सरस्वती, सईकर म्हणलं तर अंगठा देते, नाव काय लक्ष्मी, हे कुठे निघाले, ते म्हणे गौऱ्या याच आहे लागले, आणि नाव लक्ष्मी, आणि लक्ष्मी कधी गौऱ्या याच, आता चौघाच्या खांद्यावर ते जाऊ लागले, ते म्हणे कोणाचे, ते म्हणे अमरचंद, म्हणून कबीरदास सांगतात अमरचंद तो मर गए भीक मांगे धनपाल, लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले ठणठण पाल, ते म्हणे तू नाव ठणठण पाल आहे ना तेच बरं आहे म्हणे, कारण हे नावाची कुठं सार्थक व्हायला लागले, हा डोळ झापे कधीच कीर्तनात झोपत नाही, हेच नाव डोळ झापे, आग लावे कधी कोणाला ब्रो म्हणून बोलत नाही पण आग लावी, कोणाच्याच घराला यांनी आग लावली नाही। बरं का, म्हणून अशी नाव आहेत पण हे नाव समर म्हणजे साजरे आहेत का, नाही। म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयरूपी मंदिरामध्ये याचं स्मरण करायला पाहिजे, कारण नामानं नामीची ओळख होत असते। म्हणून पुरुषाला दिवस गेल्यावर लाडू कोणते खाऊ घालायचे, आता पुरुषाला दिवसच जात नाही, लाडू कोणते खाऊ घालायचे, डिकाचे का काजू बदामाचे, हे जितकं खरं आहे ना तितकं तुम्हाला जन्म नाही, सांगायचा मुद्दा हे, हे तुम्हाला ही जशी अतिशयोक्ती वाटायला लागली ना तसं तुमच्या अंतकरणात जे पक्क आहे की मी एक दिवस जन्मलेलो आहे आणि एक दिवस मरणार आहे, हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे बाह्या पसरून सांगायला लागलेत की तुम्हाला जन्म नाही, आणि ज्याचा जन्मच नाही ते मरण कसं, हे सांगायचा सिद्धांत। म्हणून नासतो विद्यते भाव, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः, भगवान गीतेमध्ये सांगतात की असत्याला भाव नाही आणि सत्याचा कधी अभाव होत नाही, असं साधू संतांनी काय केलेलं आहे, निवडलेलं आहे, काय निवडलेलं आहे, म्हणून विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशी, निवाडा देखिला संती या दोहीचा अशा परी, कशा परी, अशा परी, काय म्हणले, नसे मिथ्यास अस्तित्व, खोट्याला भाव नाही आणि खऱ्याला मरण नाही, लोक म्हणतात खऱ्याला मरण नाही हो, बरं आणि तू कोण आहे, तू खरा आहे ना, तू का म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, त्रिवार सांगितलंय की तुम्ही सत्य, आणि देवबाप्पाने एकदा

सांगित लगी ही तुमची धर्मपत्नी आहे आणि हे तुमचे धर्मपती. किती पक्क ध्यानात ठेवलं. आणि तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजणं सोडा. आत्ता तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. तुम्हाला करायचं का मानायचं? करायचं नाही आणि मानायचं नाही. म्हणजे काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही मानलेले देव आहेत, पण तुम्ही अस्सल देव आहे. म्हणून दगडाला शेंदूर लावलं की ते म्हणतात हे आसरा आहे पडा पाया. आता तुम्ही त्याला आसरा कशी आहे तुम्हाला आसरा? खरं सांगा आपल्या आवडत्या वस्तूची शपथ घेऊन. कोण कोणाला आसरा? म्हणून दगडाचा देव त्याला वड्राच भेव हो, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव हो, अजून सोन्याचा देव त्याला चोराच भेव हो, देव हा मातीचा देव त्याला पाण्याचा भेव हो. मग देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मग देव असा काही बाजारचा भाजीपाला नाहीये. मग देव आहे का नाही? देव आहे. आणि ते देव जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. सद्गुरु काय सांगायला लागले की ज्याला तू देव म्हणायला लागला ना ते चैतन्य तुझं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून तू असा निश्चय कर फक्त. काय म्हणून? की वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती बिना जे म्हणू तेम स्वरूप, सदा उदित स्वप्रकाशचे मन वाणी बिन रूप. कारण तुम्हाला तुमची मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही आणि तुम्हाला रूपच नाही. म्हणून तुम्ही सदा उदित आहे. तुमचा अस्त कधीच नाही. सूर्याचा अस्त होतो. सूर्य पूर्वेला उगवायला पश्चिमेला मावळायला लागला. आता इंद्रिय मावळले की जागृती संपली. इंद्रियाचं मावळणं म्हणजे जागृतीचं मावळणं आहे आणि मनाचं मावळणं म्हणजे स्वप्नाचं मावळणं आहे. आता झोप आहे. मग झोपेमध्ये जसा झिरो लाईट आहे ना तशी अंतकरण वृत्ती आहे. अज्ञान अज्ञानाचा स्वीकार केलेली आहे. पण ती पूर्ण ज्ञानही नाही आणि पूर्ण अज्ञानही नाही. ते सकाळी झोपेतून उठल्यावर सांगतात की मी काही जाणत नव्हतो, सुखान झोपलो होतो. म्हणजे झोपेमध्ये कशाचा अनुभव होता? सुख होतं आणि तुम्ही होते. म्हणजे सुखाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून सुख नाही. म्हणजे सुख हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे. तिथं भौतिक प्रपंचाचा अभाव होता. जागृती म्हणजे काय आहे? भौतिक प्रपंच आहे. आणि स्वप्न म्हणजे एकट्या मनानं केलेली कल्पना, म्हणजे कल्पनेचा विस्तार आहे, म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे. आणि झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा अभाव होता, वासनात्मक प्रपंचाचा अभाव होता, पण तुमचा पूर्णपणे भाव होता. म्हणजे भौतिक प्रपंचाचा अभाव आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव म्हणजे निष्प्रपंच चैतन्य होतं तिथं. आणि निष्प्रपंच असणं म्हणजेच ब्रह्म असणं. निष्प्रपंच चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य आहे, जिथं प्रपंचच नाही. आणि इथं प्रपंच आहे पण आम्ही विवेकानं खोटा ठरवलेला आहे. म्हणून आमच्या मीराबाई देवावर ताण मारता, देवा तुम भय सोना हम भय सुहागा. देवा तू नुसतं सोनं आहे रे, पण मी अलंकृत सोना आहे. त्या बात हे नवरा बायको मध्ये जमतं का? नाही, देवामध्ये सुद्धा जमत. देव आणि भक्त दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेनो हरी. म्हणजे देव आणि भक्ताचं असं नातं आहे की देव भक्त दोन्ही एकरूप झाले. ते सांगितलं तसं, पण पुढं सांगितलं की मुळीच संचले जैसे तैसे. ते पहिले होते तसेच होते. तसं काल उदाहरण घेतलं ना की एका जोडप्याला विचारलं तुमचं कस काय चाललं? ते म्हणे आमचं बिनसलत नव्हतं, तुम्ही कस काय विचारायला? कस काय चाललं? आमचे भांडणच झाले नाही. आमचं पहिल्यापासून कसे प्रेमानं चालायला लागलं. मग आमचं बिघडलंच नाही तर तुम्ही कसं काय म्हणाले? याचा अर्थ तिथं ते विचारणंसुद्धा खपत नाही. तसं इथं असं विचारणंसुद्धा खपत नाही की एकरूप झालं म्हणणंसुद्धा खपत नाही. तिथं इतकं शुद्ध बुद्ध, बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आपण आहोत. म्हणजे याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही. म्हणून सदा उदित स्वप्रकाश छे. म्हणून देवावर ताण मारली मीराबाईनं की देवा तू निष्ठ सोने. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंच आहे का नाही आम्हाला माहीत नाही,
पण आमच्या समोर जो प्रपंच अनुभवाला यायला ना, तो आम्ही आमच्या विवेकाच्या बळावर तो खोटा ठरवलेला आहे. प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली. बरोबर, प्रपंच हा नाही जाणा आणि आपण आहे म्हणून मानायला लागलो. मग मानायला लागलं का जाणायला सांगितलं? जाणायला सांगितलं ना, आपण काय करायला लागलो? मानायला लागलो. मानायची सवय लागली आपल्याला. म्हणून देहाला मी मान की म्हणलं ते मी देह आहे. म्हणजे ही बुद्धी बोध्या सोके, एवढीच वस्तू चुके. पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्या, पण पाटलालाच बसू देत नाही. वा रे वा घोडं. तसं ही बुद्धी सगळ्याचं वर्णन करायला लागली, पण आत्मा कुठं आहे म्हणलं किती गप्प बसायला. म्हणजे बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह. कारण मनुष्य देह परत परत मिळणार नाही. मागुता हाच जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी. म्हणून दुर्लभ मानुषो देह, हा दुर्लभ मानव देह आपल्याला मिळालेला आहे. आणि या मानव देहामध्ये आपण हे दिव्य ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे की वृत्ती व्याप्ती म्हणजे पदार्थाचं ज्ञान होत असताना अंतकरण वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर जाती आणि त्या विषयाचा आकार धरते. आणि त्या वृत्तीस्त चिदाभास जो आहे, त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे, त्या वस्तूचं प्रकाशन करत. मग आपल्याला कळतं की ही पंती आहे, हे तेल आहे, ही वात आहे, ही ज्योत आहे. पंती मातीची आहे, तेल करडीचं आहे, वात कापसाची आहे आणि ज्योत अग्नीची आहे. तसं शरीर रूपी पंती मातीचे आहे, आयुष्य रूपी तेल हे वायूचं आहे, आणि मनरूपी वात ही कापसाची नाही तर संस्काराची आहे. आणि त्या मनरूपी वातीवर जी प्रगटता आहे ते चैतन्य हे ब्रह्मरूप आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना मना षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणून आचार्य सांगतात की मी इंद्रियाला प्रकाशन करणारा त्याच्याहून वेगळा आहे. सर्व इंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियाला आणि त्यांच्या गुणांना प्रकाशन करून मी इंद्रियाहून आणि त्यांच्या गुणाहून त्यांच्या विषयाहून वेगळा आहे. असं ज्योतिश्यामपि तज्ज्योतिष तमसा परमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्याधिष्ठितम. म्हणून ने ज्ञाता ज्ञान, ध्ये ज्ञाता ज्ञान, ह्या त्रिपुटी वेगळा मी आहे. सांडिली त्रिपुटी

म्हणून द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी सांडून टाकली आहे. म्हणून द्रष्टा दृश्य आणि दर्शनच जर खोटं आहे तर दृष्टी कशाला घ्यायची, आणि दृष्टीच जर खोटी आहे तर द्रष्टेपणा कशाला घ्यायचा. म्हणून दृश्यची जेधवा नाही द्रष्टत्व म्हणोय काय. म्हणून तू तुझ्या स्वरूपाला दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापासी. चांग देवा तू दृश्य आणि द्रष्टेपणाचा भाव सोडून तू स्वतःला निहाळ. आपण आपल्याला आतापर्यंत निहाळत नाही. आपण ह्या 3.5 हाताच्या देहाला मी समजूनच निहाळत बसलो. आणि सांगा राया आता मी कशी दिसते. आता शरीर 3.5 हाताच्या देहाला मी समजल्यावर कशी दिसणार बरं आपण. नाही तिकडेच म्हणून नाही आपण बी तशी दे दोघ एकाच मापात सगळे चुकलेलेच आहेत. आता सगळ्यांनीच घेतलेली आहे, सगळ्यालाच चढलेली आहे, सगळे झुळायला लागले तर कोण कोणाला क्रॉस करीन की तुम्ही घेतली आणि तुम्हाला चढली. म्हणून जाम पर जाम पिएगा रात गुजर जाएगी सुबह उतर जाएगी. राम नाम की प्यालिया पिएगा तेरी जिंदगी सुधर जाए. म्हणून राम नामाचं स्मरण करायला पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामो विषयावरी. म्हणून हृदयामध्ये राम आत्ता आहे, इथं आहे, प्रगट आहे, मग लक्षात काय येत नाही. ही बुद्धी काय झाली, भरकटली. म्हणून जया वाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. म्हणून तो या रूपाचा नामाचा अभिमान धरतो. आणि हे मत कर अभिमान रे बंदे, मत कर अभिमान. कारण आपण ज्याचा अभिमान धरायला लागलो तर ती ये दो दिन की चांदनी हे फिर अंधेरी राहते. म्हणजे तारुण्य हे काय आहे. तारुण्य हे काळाचा ऍटम बॉम्ब आहे. कधी फुटेल काही सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल काही सांगता येत नाही. म्हणून ह्याच्या मस्तीत राहू नका. खोट्याच्या मस्तीत नका राहू, पण खऱ्याच्या मस्तीत राहा, खऱ्यावर या. म्हणून मातले वैष्णव वीर रे. हे मातले वैष्णव कसे वीर आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. गाढे म्हणजे पोकळ नाही. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा गोळू. म्हातारपणी नवरा केला तोही विसर बोळू आता फुगडी फू. म्हातारपणी नवरा कसा भेटन बरं आता. विसर बोळूच भेटणार ना. मग आम्ही असे पोकळ आहेत का. तुका म्हणे आम्ही भूमंडळी या भू पृथ्वी तलावर आम्ही कसे आहोत. बळी आहोत, वीर आणि गाढे आहोत. वीर कशाला म्हणायचं. आम्ही मृत्यूला जिंकलेले आहे. कारण ही आचार्यांनी सांगितलेली मरणमारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे. आणि महर्षी नारद ह्याला नाल्पे सुखम असती यो वय भूमा तत् सुखम. जे अल्प आहे ते सुखरूप नाही, जे व्यापक आहे तेच काय आहे, ब्रह्मसुखरूप आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून जाणावयास योग्य असलेल्या त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्य चंद्रादी ज्योतीसह प्रकाशन करणारे स्वयं ज्योतिरूप आणि स्वयं प्रकाश आहे. ते स्वरूप अमानित्वादी साधनांच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते. ते स्वरूप प्रकाशन करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. ते स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयामध्ये बुद्धीला बुद्धीच्या धर्माला व अवस्थाला प्रकाशन करणारे त्या रूपामध्ये राहिलेले आहे. श्रीमद भागवतामध्ये 4 स्कंद आहे आणि याच्यामध्ये 28 अध्यायामध्ये पुरंजन उपाख्यान आलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगतात की जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्य संबंधाने ज्ञान जीवाला दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवाचे व आपले ऐक्य हे याबद्दल उपदेश केलेला आहे. अहम भवान्न चांद्रस्त्वं त्वमेवाहं विचक्ष्व भो ननो पश्यन्ति कवया छिद्रं जातु मनागती. हे जीवा जो मी आहे तोच तू आहे, माझ्याहून निराळा नाहीस. अथवा तू तोच मी आहे जे ज्ञान संपन्न पुरुष. म्हणजे याचप्रमाणे तुझं आणि माझं हे ऐक्य आहे असे विचार करून पहा. जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघांमध्ये केव्हाही लवभर सुद्धा भेद पाहत नाही. म्हणजे जीव व ईश्वर या दोघांचेही रूप एकच आहे असे सांगण्यात आलेले. म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागरी. देवा तुझं आणि माझं नातं कसं आहे. जसं तरंग हा समुद्रहून वेगळा आहे का, तो पाणीमय आहे, तसं हा जीव देवरूप आहे. इथं
जन्म मरण देह ने कहे सुधा पिपाशा प्राण शोक मोह मन नो धर्म पोते ब्रह्म प्रमाण म्हणून स्थूल शरीराचा धर्म जन्म मरणवान आहे, प्राणाचा धर्म भूक लागणं तहान लागणं हा आहे, सुख दुःख हा मनाचा धर्म आहे आणि या सगळ्या धर्माला जाणून आपण या धर्माहून वेगळे आहोत, म्हणजे शरीराहून वेगळे आहोत म्हणजे आकाराहून वेगळे आहोत म्हणजे निराकार आहोत, प्राणाहून वेगळे आहोत म्हणजे क्रियाहून वेगळे आहोत म्हणजे निष्क्रिय आहोत आणि मनाहून वेगळे आहोत म्हणजे वासनेहून वेगळे आहोत म्हणजे निर्वासना आहोत आणि आपण या सगळ्याहून वेगळे आहोत म्हणजे ज्ञान स्वरूप आहोत असं पोते ब्रह्म प्रमाण तू ब्रह्मरूप आहेस हे तुझं स्वरूप आहे, अग्नीला सोडून उष्णता नाही उष्णतेला सोडून अग्नी नाही, गुळाला सोडून गुढी नाही गुढीला सोडून गुळ नाही, तसं ज्ञानाला सोडून तुम्ही नाही तुम्हाला सोडून ज्ञान नाही। आता सूत्र ध्यानात घ्या, जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप असतं आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं। गाठ बांध ते पक्क हृदयाच्या कागदावर करून ठेवा की जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप नसतं आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं। म्हणजे गुळाला सोडून गुढी नाही म्हणजे गुढी हे गुळाचं स्वरूप आहे आणि ज्ञानाला सोडून आपण नाही म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे, पण त्या ज्ञानाच्या अनुभवाला आपण लात मारली। मी तो ज्ञान स्वरूप आहे हे तो धाडीले वाहे विषय ज्ञाने होय गगना एवढा माऊली वर्णन करतात की आपण ज्ञान स्वरूप आहोत या अनुभवाच्या विषयाला लात मारली आणि विषयाच्या ज्ञानानं मन सुपासारखं व्हायलं, आज सासूबाईला जावाय दिसला की मन सुपासारखं व्हायलं व्हायलं की नाही व्हायलं। मग कोण काय कळायला पाहिजे या कशानं आनंदात राहायला पाहिजे, खेलो आपणे राम के साथ म्हणून आत्मरथ आत्मक्रीड आत्म्यासोबत तुम्ही काय व्हा रममान व्हा। म्हणून सूक्ष्म काष्टादिकांनी प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्टे जाळून भस्म करतो, यथे धांशी समिद्धोग्निर् भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, तथा त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी संचित व क्रियमान पुण्य पाप मिश्रित सर्व कर्मे हे जाळून भस्म करून टाक। आता काय राहील, आता नील रिपोर्ट आला ना, पापही जळालं पुण्यही जळालं कर्मही जळाले, आता काम नाही काम नाही झालो पाई रिकामा। आता या रिकाम्या वेळेमध्ये काय करायचं तर रिकाम्या वेळेमध्ये आनंदानं काय करायचं, सेवी तो हा रस वाटी तो आणि का घ्या रे रानभरी होऊ नका, म्हणजे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू तुम्ही सुद्धा आनंदाचे लाडू खा। मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे जगाची मिळे न दिसती, ज्याला मार्ग कळालेला आहे त्यानं काय करायला पाहिजे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो। नाथ महाराजांनी अस्पृश्य होता मुलगा उन्हामध्ये त्याला ऊन कडकडीत लागू लागलं तो रडू लागला, नाथ महाराजांनी विचार नाही केला क्षणाचा आणि त्याला हृदयाला लावलं आणि सावलीत आणून त्याला पाणी पाजून ज्याचं होतं त्याच्या घरी नेऊन दिलं, स्पृश्य अस्पृश्यतेचा भेद त्यांनी स्वीकार नाही केला। हे नाथ महाराज आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, म्हणून हे स्पृश्य अस्पृश्य तुम्ही आम्ही निर्माण केले, हे मनातली दुर्गंध काढा। सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसे दीपे दिसे पाहता निज वस्तू। कारण असं का सांगितलेलं आहे, देहने माथे प्रारब्ध कर्म, हे प्रारब्ध कर्म देहाच्या माथ्यावर आहेत, हू पोते अभोक्ता परब्रह्म, परंतु तू अभोक्ता आहेस तू परब्रह्म आहेस, एम जे जाणे अनुभव युक्त, हे ज्याने अनुभव युक्त प्रमाणानं जाणलेलं आहे
तिने कहिए जीवन मुक्त, त्याला जीवन मुक्त म्हटलेला आहे। मग आपल्याला जीवन मुक्तीचा सोहळा भोगायचा। याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा। म्हणून जिने कहले तू देव ते चैतन्य स्वयमेव, बीजो देव माने जो कोई एज बंधन होय भाई। म्हणून दुसरा देव जो कोणी मानल त्याला इथंच बंधन आहे, आताच बंधन आहे। दुसरा देव कसा, जसा माझ्या बायकोचा नवरा जवळ आहे असं म्हणायला लागला तू, हे जमत का? मग हे जसं बंधन आहे तसं दुसरा देव मानणं हे सुद्धा बंधन आहे। म्हणून दुजे देव जो माने कोई एज बंधन होय भाई। थोडं लागत पण साधू संतांचे शब्द लागायला पाहिजे, लागल्याशिवाय तिथून उठत नाही। म्हणून नाही भीड भार तुका म्हणे साणात, तू बराय कोणाची भीड भार ठेवत नाही। लागलं लागू द्या, शब्द लागायला पाहिजे। आणि आईचे शब्द लागत तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो इति भेद। म्हणून ते चालते बोलते ब्रह्म आहे। साधू संत म्हणजे काय आहे, सद्गुरू चालते बोलते ज्ञानाचे प्रतिबिंब आहे। म्हणून मुक्ती मिच्छसि ते चेततात विषयवान विषवत्यज, क्षमार्जवम दयातोष सत्यम पिशु पियुषवत भज। बाळ जनक राजा तुला मुक्ती हवी तर शब्दादी विषयांच्या विषयाप्रमाणे त्याग कर, क्षमा अर्ज म्हणजे सरळपणा, जया संतोष आणि सत्य या पंच कडीचे अमृताप्रमाणे तू सेवन कर। या कडीचं काय करायला पाहिजे, पंच कडीचं अमृतासारखं सेवन करायला सांगतात। म्हणून अशा पद्धतीनं आचार्यांनी आपल्याला या ठिकाणी

अशा प्रमाणे आचार्यांनी आपल्याला अद्वैत ज्ञानाचा सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे आणि आपण आनंदानं या सिद्धांताचा स्वीकार करून आनंदानं जीवन जगायला पाहिजे असा आपल्याला इथं आचार्य निरोप देतात पुंडली।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशीष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।
2: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीत.

0: 5 3 1 3 0।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम। श्री समर्थांच्या मनोबोधातील दुसरा श्लोक आपण आता पाहणार आहोत। मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। हा दुसरा श्लोक आहे, येथून ग्रंथाच्या विषयाला प्रारंभ झाला। पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं आणि ग्रंथाचा विषय काय आहे तो स्पष्ट केला आणि म्हटलं की गमू पंथ आनंत या राघवाचा। आणि आता ह्या दुसऱ्या श्लोकात व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घातलेली आहे। पहिल्या दोन चरणातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे। समर्थांनी मनाला उपदेश केला आहे। आता प्रश्न असा येतो की त्यांनी मनालाच उपदेश का केला? मना सज्जना असं म्हटलं तर ते मन खरोखरी सज्जन आहे का? भक्तिपंथानं गेलं असता श्रीहरी सहजच प्राप्त होतो असं विश्वासपूर्वक निश्चयपूर्वक समर्थ सांगतायत, तरी कसं काय आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत। मनालाच उपदेश केला त्याचं कारण ईश्वरप्राप्तीच्या आड मनच येत असतं। मन एव कारण बंध मोक्षयोः असं म्हटलेलं आहे। जीवाच्या बंध मोक्षाला कारण मनच आहे। जीवही म्हणतो मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण। पण जीव खरोखरच बद्ध आहे का? प्राणी संकल्पे बांधला, मी देह असा संकल्प केला आणि त्या अज्ञानाने तसं समजल्यामुळे जीवबद्ध झाला। वस्तुतः जीवो ब्रह्मैव ना पराहा, जीव हा ब्रह्मरूपच आहे पण तो आपलं मूळ स्वरूप विसरला आणि प्रथम जीवभावावर आला आणि मी देह आहे असं म्हणत देह मनबुद्धीच्या नादी लागला आणि देहभावावर देहबुद्धीवर आला। आता मी देह असं म्हणायला लागल्यामुळे अज्ञानी झाला। आता ह्या अज्ञानाला कारण कोण आहे? तर संकल्प विकल्प करणारं आणि कामक्रोधादी विकारांनी ग्रस्त झालेलं मनच याला कारण आहे। वस्तुत मन या नावाची वस्तू नाही। मन हे नाथिले संती नाही निरोपिले, किंवा वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव असं म्हटलेलं आहे। जे ज्यामुळे आत्मवस्तूला जीवदशा प्राप्त होते ते हे मन। हे मन रजोगुणाच्या फांदी तरळत असे। स्वरूपबोधाच्या आत्मबोधाच्या आड येणाऱ्या या मनाला चुचकारून हळूहळू वळवायचं आहे। हट्टी आहे मन, त्याला दृश्य पदार्थाकडून वळवून अदृश्य ईश्वराकडं लावायचं आहे। पण मन अत्यंत चंचल आहे, ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही। त्याला पंचविध विषयांची गोडी लागून ते इंद्रियाधीन झालेलं आहे। त्याचबरोबर या मनाची एक गोष्ट चांगली आहे पण, की त्याला ज्याची गोडी लावावी ना त्या गोडीला ते सवकतं आणि त्याचा ध्यास घेतं। या मनाचे एक निके जे देखिली गोडीची या ठाया सोके, ते अनुभव सुखची कवतिके दावीत जाईये। मनाला स्वरूपाची गोडी लावली म्हणजे ते तिथंच चिकटतं। आता इथं शब्द आला आहे सज्जना, हा शब्द इथं मनाला उद्देशून वापरलेला आहे। हे मन खरोखरच सज्जन आहे का? ते किती व्याप करतं आपल्याला, क्षणाक्षणाला व्यग्र चिंतामग्न असतं, दुःखी असतं, त्रस्त होतं, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करतं, निष्कारण काही कारण नाही, नाना विचार विकार कामना कल्पना यात गुंतून पडतं। पण समर्थ म्हणतात दुर्जन प्रगट न करावे, सज्जनापरीस आळवावे महत्त्व देऊनी। जनामध्ये दुर्जन प्रगट तरी अखंड खटकट, म्हणून ते वाट बुजवून टाकावे। या त्यांच्या धोरणानुसार ते मनाला सज्जन म्हणत असावेत। जसं आपण मुलाला समजवायचं असलं म्हणजे अपराध त्या त्रास देतो असं न म्हणता माझा शहाणा बाळ आहे असं म्हणतो, मग तो बाळ जरा शहाण्यासारखा वागतो
तसं मनालाही सज्जना म्हटलं म्हणजे ते सज्जन व्हावं अशी अपेक्षा आहे. आता इथं म्हटलं आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, पहिला स्मरण आहे, चरण आहे त्याच्यात, भक्तिपंथेची असं म्हटलेलं आहे समर्थाने, म्हणजे इथं चकार आलेला आहे. दासबोधात देखील समर्थाने म्हटलं आहे भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, म्हणजे मानव भक्तीनेच देवपदाला पोचतो. म्हणजे भक्ती हे प्रमुख साधन आहे, भक्तीशिवाय परमार्थ ईश्वर प्राप्ती होणार नाही. भक्तीला म्हणूनच एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. पण मग योग ज्ञान ह्याचं काय झालं? तर योग आणि ज्ञान हे दोन्हीला पोषक आणि आवश्यक आहेत. म्हणजे भक्तीच्या बरोबर योगही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. तशी भक्ती ही स्वयंफलरूप आहे, तसं भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही आहे. तरी देखील भक्तीला जर योगाची जोड मिळाली तर योगरूप भक्ती किंवा भक्तियुक्त योग होतो आणि भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. म्हणून भक्ती योग आणि ज्ञान हे एकमेकाला पूरक आहेत. जसं तिवईला तीन पाय असतात, त्यातला एक पाय जाऊन चालत नाही, तिन्ही पायांची आवश्यकता आहे. तसं या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि ह्या तिन्हीला शुद्ध कर्माचा पाया हवा. आता अशा भक्तीचं फळ काय तेही त्याच्यात सांगितलं. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे भक्तिमार्गाच्या पंथाच्या मार्गाने गेलेल्या असताना श्रीहरीची प्राप्ती सहजच होऊन जाते. म्हणजे काय होतं तर जीवाची त्या राघवाशी म्हणजे शिवाशी भोट होते, जीव आत्मरूप होतो आणि स्वरूप बोधावर जातो. आता भक्तीनं आणखीन काय होतं तर मन निर्मळ कोमल प्रेमळ आणि शुद्ध होतं. म्हणजे जे मन आड येत होतं त्या मनामध्ये हे परिवर्तन झालं की ते आपल्याला राघवाकडे न्यायला ते आपल्याला उपयोगी पडतं. तथापि त्यासाठी काही पथ्य पाळायला पाहिजेत. हा मनात बदल होण्यासाठी जसं काही करायला पाहिजे भक्ती योगाची साधना, त्याचबरोबर काही पथ्य पाळायला पाहिजेत. समर्थ यात म्हणतात पुढे शेवटच्या दोन चरणामध्ये, जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे काय सोडायला पाहिजे आणि काय धरायला पाहिजे ते सांगतायत. आता निंद्य गोष्टी पूर्ण सोडल्याखेरीज वंद्य गोष्टीचे सर्व भावाने आदराने आचरण घडत नाही. कर्माचे चार प्रकार आहेत, नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध. तर ह्या चारापैकी काम्य आणि निषिद्ध अशी कर्म शास्त्राला आणि संतसज्जनांना मान्य नाहीत, म्हणून ती निंद्य गणली जातात. त्या सर्व कर्माचा संपूर्ण संन्यास करायचा आहे, म्हणजे ती कर्म कधीच करायची नाहीत. आणि नित्य नैमित्तिक कर्म तन मन धनाने उत्तम करून त्यातलं मी आणि माझं काढून टाकायचं, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि ममत्व आसक्ती ही टाकून ती ईश्वरार्पण बुद्धीने करायची आहेत. पण त्याचा फलत्याग करायचा आहे. व्यक्तीला कुटुंबाला समाजाला देशाला हानी पोचवणारी दुसऱ्याला दुःख पीडा देणारी विध्वंसक अशी कर्म निंदे आहेत. फसवणूक लबाडी असत्य भाषण कठोर वर्तन हे सर्व निंदे आहे, ते सर्व सोडून द्यायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी दान परोपकार सत्य भाषण सेवा प्रेम क्षमाशीलता नम्रता हे सद्गुण वंदे आहेत, त्या अंगी बाणवायला पाहिजेत. त्यासाठी प्रथम निर्गुणांचा त्याग आणि नंतर सगुणांचा स्वीकार केला पाहिजे. अशा शुद्ध आचार विचारांचा भरभक्कम पाया प्रथम तयार करावा आणि त्यावर भक्तिप्रेमाचे मंदिर उभे करावे. त्या मंदिरात निवास करून ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी, आपलं जीवन धन्य करावं. हरिओम तत्सत श्रीराम.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोताओ, अब सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: गौतम ऋषींना महर्षि कश्यप सांगतात, आता दंश झाल्यानंतरचे जे पुढचे परिणाम आहेत त्याचंही वर्णन या ठिकाणी केलं की काल सर्पाने ज्या व्यक्तीला दंश केलेला आहे त्या व्यक्तीवर काय परिणाम बघायला मिळतात। सर्वात प्रथम त्याची जीभ भंग म्हणजे पांगुळ होते, नंतर हृदयात भयंकर पीडा होते, डोळ्यांना नीट त्याला दिसत नाही, दात शरीर काळे पडतात, अंगात शिथिलता निर्माण होते, मलमूत्र आदि त्याग होतो, मान झुकते, मुख जे लटकत आहे, डोळ्यातली दृष्टी कमी होणं, शरीरात दाह होतो, कंप त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, त्या व्यक्तीला शस्त्राने मारलं तरी रक्त नाही, वेताने मारलं तरी घाव निर्माण होत नाही, सतत त्याची उचकी लागते, कंठ अवरुद्ध होतो, काल सर्पाने ज्याला दंश केलेला आहे अशी ज्याची अवस्था असते ती व्यक्ती मरणासन्न समजावी असं कष्टप ऋषी सांगतात। विशेषतः अष्टमी नवमी कृष्ण चतुर्दशी आणि नागपंचमी या दिवशी दंश झालेली व्यक्ती सहसा वाचत नाही असं कष्टप ऋषी सांगतात। तसंच आर्द्रा आश्लेषा मघा भरणी कृत्तिका विशाखा मूळ स्वाती शततारका आणि तीनही जे पूर्वा नक्षत्र आहेत, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा आणि पूर्वा, या नक्षत्रांवर दंश झालेली व्यक्ती सुद्धा सहसा वाचत नाही। आडावाटेला कुठेतरी स्मशानात एखाद्या झाडाखाली निर्मनुष्य ठिकाणी जर सर्पदंश झाला तर ती व्यक्ती सुद्धा सहसा वाचत नाही। आणि माणसाच्या शरीरामध्ये 108 मर्मस्थान आहेत, मनुष्य शरीरामध्ये 108 मर्मस्थान आहे, त्यातीलही काही प्रमुख स्थान आहे, 12 स्थान तर अतिशय प्रमुख आहेत, 108 मर्मस्थान आहेत पण 12 स्थानही प्रमुख आहेत, आणि त्या ठिकाणी जर दंश झाला तर मनुष्य वाचणं केवळ अशक्यच आहे। उदाहरणार्थ कपाळ, भ्रूमध्य हे जे आहे, त्यानंतर जे कक्ष, खांदे, हृदय, वक्षस्थल आदी किंवा टाळू आहे, गुप्तेंद्रिय आदी आहे, ही जी काही मर्मस्थान आहेत या ठिकाणी जर डोळ्यांना वगैरे दंश झाला तर तो मनुष्य वाचणं अशक्य आहे। या ठिकाणी महर्षी कश्यप सांगतात की भगवान शिवशंकर आणि ब्रह्मदेव यांच्यात सुद्धा या नाग सर्पांसंबंधाची चर्चा जी आहे, ब्रह्मदेवाने यांची जी उत्पत्ती केलेली आहे जणू नागलोकामध्ये ही काही नाग ग्रहांप्रमाणे मानले जातात, जसं नवग्रह आपण म्हणतो तसं नवनाग हे सुद्धा त्यांना ग्रहांचा दर्जा आहे, त्यांना नागसृष्टीमध्ये ग्रह म्हणून मानलं जातं। उदाहरणार्थ अनंत अथवा शेष हा सूर्य मानला जातो, शेषाचा जो अवतार किंवा शेष जे स्वरूप आहे त्याला सूर्य मानलेला आहे, वासुकीला चंद्राचा दर्जा दिलेला आहे ग्रहांमधला, तक्षकाला भौम मंगळ म्हटलेला आहे, कर्कोटक जो नावाचा नाग आहे त्याला बुध म्हटलेला आहे, पद्म नावाचा जो नाग आहे त्याला बृहस्पती म्हटलेला आहे, महापद्म जो त्याला शुक्र म्हटलं आहे, आणि कुलिक शंखपाल नावाचे नाग ज्यांना शनि अशा प्रकारे त्याला दर्जा दिलेला आहे। यानंतर महर्षी कश्यप जे सांगतात की ही जी यमदूती दाढ सर्पाची जी असते या दाढेने जर दंश केला असल्या त्याचा मृत्यू तर निश्चित होतो, चिकित्सा त्याच्यावरती फारसा उपयोग होत नाही। विशेषतः दोन ज्या वेळा आहेत किंवा जे जे प्रहर आहेत म्हणजे दिवसाचे 8 प्रहराचे आणखी अर्धे भाग, ज्याला प्रहरार्ध असं म्हणतात, प्रहराचाही अर्धा भाग, तर दिवसाचा दुसरा प्रहरार्ध आणि रात्रीचा म्हणजे एकंदर 16 प्रहरार्ध हे ज्या काही वेळा आहेत त्या नाग किंवा सर्पांसाठी अतिशय प्रभावी वेळ आहे। प्रहरार्ध म्हणजे पहाटेचा कालावधी समजा असला आणि त्या वेळात जर त्यांनी दंश केला तर ते विष तरी किती आतमध्ये जातं। जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपले केस पाण्यामध्ये बुडवले आणि पाण्यात बुडवून एखाद्या केसावरून पाण्याचा एक थेंब पडतो, हा थेंब जेवढा आहे तेवढंच विष आतमध्ये जातो, केसाच्या आगरावरून येणारा पाण्याचा जसा थेंब आहे एवढंच विष दंश केल्यानंतर शरीरामध्ये जातं, पण ते असं जातं की जसं पाण्यावरती तेलाचा थेंब टाकल्यावर तवंग जसं पसरतो तितक्या वेगाने ते विष आतमध्ये पसरतं. विषाचा एक थेंब सुद्धा महाभयंकर असतो, तो शरीरामध्ये पसरतो आणि त्याला पसरायला वेळ लागत नाही. इथं महर्षी कश्यप सांगता की माणसाने जसे हात पसरावे आणि जवळ घ्यावे ही क्रिया करायला जेवढा जसा वेळ लागतो तितक्या वेगात ते कुठल्या कुठे शरीरामध्ये आतमध्ये जाऊ शकतो. ही जी काही क्रिया आहे ती किती पटीने जातं, दंश केल्याबरोबर जेव्हा ते विष रक्तात आहे गेलं, त्वचेतून रक्तात गेलं चार पट वाढलं, रक्तातून आठ पित्तात गेलं पोचलं अन्न पचन संस्थेमध्ये तेव्हा त्याचे आठ पट झाले, तिथून कफ दोषापर्यंत पोचलं सोळा पट झाले, कफातून ते वात दोषापर्यंत पोचलं तर त्याचे तीस पट झाले, वातातून ते मज्जा संस्थेत पोचलं त्याचे साठ पट झाले आणि तिथून प्राणापर्यंत पोचता पोचता त्याचे अनंत पट. ते जसं तवंग पाण्यावरती जसा बघायला मिळतो एक एक वलय निर्माण होतात तशा पद्धतीने हे विष आतमध्ये शरीरात वाढत जातं. आणि तितक्या तातडीने जर चिकित्सा झाली तरच त्या प्राण्याची त्या व्यक्तीची वाचण्याची शक्यता असते, अन्यथा असाध्य आहे. असं म्हटलं विष शरीरात गेल्यानंतर सर्वात प्रथम रोमांच जाणवत आहे आणि मग त्यानंतर प्रचंड घाम निर्माण होतो. तिसरा भाग होतो शरीराची थरथर कंप निर्माण होतो. चौथा आहे श्रवण शक्ती जी आहे ती क्षीण होते, अवरुद्ध होते वाणी. पाचवा परिणाम होतो उचकी लागते. सहावा मान टाकणे आणि सातवं प्राणोत्क्रमण. असं या विषयाच्या निमित्ताने होणारे परिणाम आहे. आता महर्षी कश्यपांना शतानिकाने विचारलं हे सगळं सर्पदंशाचा विषय आपण सांगितला पण त्याच्यावर चिकित्सा सुद्धा सांगावी, त्याच्यावर ते उपाय सुद्धा सांगावेत. तेव्हा महर्षी कश्यप तोही मुद्दा या ठिकाणी मांडतायत की सर्पदंशानंतर डोळ्यासमोर जर अंधारी येते आहे, दाह प्रचंड होतोय, तर त्या व्यक्तीला तगर ही वनस्पती, तगर आणि प्रियंगू ही जी वनस्पती आहे ती पाण्यामध्ये घोटून त्याला प्राशन करायला द्यावी म्हणजे दाह कमी होतो, विषाचा आवेग कमी होतो. नुकताच लगेच ज्याला दंश झाला आणि ते विष अद्याप काही मिळणंसुद्धा नाही तेवढ्यात त्याला जर ही तगर आणि प्रियंगू वनस्पती पाण्यात घोटून जर प्राशन करायला दिलं तर दाह कमी होतो. त्वचेतून ते रक्तात गेलंय, रक्तात विष पोचतंय, तेवढा कालावधीमध्ये जर चिकित्सा करायची आहे कारण लगेच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येते, मूर्छा प्राप्त होते, अशा वेळेला त्या व्यक्तीला खस चंदन कूट तगर धोत्र्याचं मूळ हिंग मिरची वाटून ते त्याला प्राशन करण्यासाठी द्यावं, सेवन करण्यासाठी द्यावं. किंवा आणखी इंद्रायण वनस्पतीचं मूळ, सर्पगंधा वनस्पतीचं जे मूळ आहे ते तुपात घोटून त्याला द्यावं. तेही नाही तर आणखी सिंधुवार किंवा हिंगाचं नस्य त्याला द्यावं किंवा पाजावं, अथवा ज्या ठिकाणी दंश केला त्या जागेवरती लेप द्यावा. हा पहिला एक भाग सांगितला की रक्तात विष शिरलेला आहे. आता आणखी पुढची स्टेप आहे की रक्तातून ते विष पित्तापर्यंत पोचलेलं आहे तरीही त्याच्या संबंधाने काय चिकित्सा आहे. अशा वेळेला काय परिणाम होतो की ते रक्तातून विष पित्तापर्यंत पोचलेला आहे तर त्यावेळेला तो तोल तर सांभाळू शकत नाही, उभा राहू शकत नाही, शरीर पिवळं होतं, त्याला समोरचं सगळं पिवळं दिसू लागतं. अशा अवस्थेमध्ये त्याला मध पिंपळ महू तूप इंद्रायणचं मूळ गोमूत्रामध्ये जे घोटून ते त्याला प्राशन करायला द्यावं, नस्य द्यावं किंवा डोळ्यांना अंजन म्हणून लावावं, लेपन करावं, अशाने विषाचा वेग कमी होतो असं महर्षी कश्यप सांगतात. आता आणखी पुढची स्टेप आहे त्यानंतर की ते पित्तातून कफापर्यंत विष पोचलेलं आहे, आता श्वास घेणंच त्याला अशक्य झालं आहे. मुखातून फेस येतोय, घरघर व्हायला सुरुवात झाली. या क्षणसुद्धा त्या व्यक्तीला पिंपळी, मिरची, चुंठ, बहुवार, मधुसार यांचं मिश्रण गोमूत्रातून दिल्याने किंवा अंजन केल्याने त्या विषाचा वेग कमी होतो. त्याही पुढची स्टेप झाली की कफातून ते वातात पोचलंय तेव्हा त्याच्या ठिकाणी पोटफुगी निर्माण होते, दृष्टिभंग होतो. अशा वेळेला सुद्धा षोड वनस्पतीची साल, प्रियाल, गजपिंपळी, वचा, पिंपळ, देवदार, महू, सिंधुवार, हिंग यांचं मिश्रण करून ज्या गोळ्या भक्षण करायला दिल्या की तरीसुद्धा त्यातून विषाचा वेग कमी होतो असं म्हटलं. आता आणखी त्याही पुढे परिणाम झाला की वातातून मज्जासंस्थेवर परिणाम झाला की जेव्हा संवेदनाच संपली आहे, कोणी त्याला काही टोचलं तरी काही जाणवत नाही, संवेदना संपलेली आहे, अशा वेळेसुद्धा चिकित्सा करणाऱ्याने काय करावं तर त्यामध्ये तूप, मध, शर्करायुक्त, खस आणि चंदन त्याला पाजणे आणि तरी त्याचा विषाचा वेग हळूहळू कमी होऊ शकतो. अगदी मज्जासंस्थेतून विष जेव्हा आता थेट प्राणापर्यंत मर्मस्थानात पोचतंय म्हणजे शेवटची स्टेप आता आहे, तेव्हा कश्यप ऋषी सांगतायत की अशा वेळेला साधारण वैद्य काही करू शकत नाही. ही जी शेवटची स्टेप आहे तेव्हा साधारण वैद्य काही करू शकत नाही, तेव्हा जो सिद्ध, ज्याच्याकडे काही सिद्ध मंत्र आहे, ज्याच्याकडे दिव्य औषधी आहे, चिकित्सा करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्यावर शिवकृपा आहे, तीच व्यक्ती फक्त या शेवटच्या क्षणी सुद्धा वाचवू शकते, सर्पाच्या या महाभयंकर विषयापासून वाचवू शकते. म्हणून भगवान शिवशंकराने एक मृत संजीवनी नावाचं औषध त्यावरती सुद्धा सांगितलंय. ते फक्त सिद्ध, त्या समर्थ असणाऱ्यांनाच शक्य होत, ते काही सहजासहजी त्यांना निर्माणही करता येत नाही आणि त्याचा उपयोगही करता येत नाही. त्यामध्ये त्यांनी मृत संजीवनी औषध जे आहे अशा परिस्थितीमध्ये मोर अथवा मार्जाराचं पित्त, गंधनाडी वनस्पतीचं मूळ, कुमकुम, तगर, कूट, त्यानंतर कासमर्द झाडाची साल, कुमुद, उत्पल आणि कमल या तीनही कमळांचा केसर, हे असं सगळं एकत्र होतं, समान भाग घेऊन गोमूत्रामध्ये जे तयार होतं तेव्हा ते औषध मृत संजीवनी म्हणून म्हटलं जातं. असं हे मृत संजीवनी औषध जर त्या शेवटच्या परिस्थितीमध्ये सिद्ध असणाऱ्या पुरुषाकडून जर मिळालं तर कदाचित तो सुद्धा दोषातून वाचू शकतो. ही अशी सगळी लक्षणं या ठिकाणी महर्षी कश्यपांनी मांडलेली आहेत. सर्व विज्ञान मोठ्या सूक्ष्मरितीने या भविष्य पुराणामध्ये याचं चिंतन, पंचमी तिथीचं महात्म्य सांगता सांगता विषय ओघाने सर्पांचा विषय निघाला. जसं सर्प म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी याला, जसं युद्ध म्हटलं की जसं युद्धाच्या गोष्टी येतात तसं हा भाग या ठिकाणी आला. त्यानंतर गौतम ऋषींनी एक जो प्रश्न केला की आता ठीक आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं पण एखाद्या व्यक्तीला दिसलंच नाही आहे, सर्प दंश केलेला आहे, तो सर्प त्यांना बघायला मिळाला नाही, कोण होता, कुठल्या जातीचा होता, किती विषारी होता, काय होता, मग हे कसं ठरवायचं दंश झाल्यानंतर काय काय परिणाम त्याचे आणखी दिसतात, त्यावर महर्षी कश्यप सांगतात की जो नर सर्प आहे त्या सर्पाने दंश केल्यावर एक पहिला परिणाम तो बघायला मिळतो, जसं जसं विष आतमध्ये शिरत आहे तसं, की त्या व्यक्तीची दृष्टी बुबुळ जे आहे ते वरवर सरकतात, डोळे वर सरकणं, दृष्टीवर सरकणं होतं, वर सरकली की नर सर्पाने दंश केला आहे आणि मादी सर्पाने दंश केला आहे जेव्हा ते दृष्टी खाली खाली सरकते, मादी सर्पाने दंश केला आहे विषाचा परिणाम, बाल सर्पाने दंश केला आहे तर दृष्टी उजव्या बाजूला सरकते, बाल सर्पिणीने दंश केला आहे तर दृष्टी डाव्या बाजूला सरकते आहे, आणि जर गर्भवती जिच्या उदरात अंड आहेत अशा सर्पिणीने दंश केला तर सर्वांगाला प्रचंड घामच घाम येतो. आणि नुकतीच जिने काही अंड प्रसवलेली आहे, जी प्रसवा आहे, तिने दंश केला तर शरीरामध्ये प्रचंड कंप निर्माण होतो. आणि नपुसक सर्पाने दंश केला तर शरीरातल्या तो काही सरळ संपूर्ण जसं खेळखेळ झाल्यासारखं होतं, पंगू झाल्यासारखं वाटत. तो सर्प हा दिवसा, सर्पिणी रात्री, आणि नपुसक सर्प हा संध्याकाळी अतिशय विषारी असतो, अधिक प्रभावी असतो. आणि त्यामुळे अंधारात, पाण्यात, रस्त्यात, जंगलात किंवा झोपेत सर्पदंश वगैरे झाला तर या सगळ्या लक्षणांवरून ठरवता येतं जरी तो सर्प दिसला नाही तरी. पण असे हे जे सर्प आहेत त्या सर्पांचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत ते या ठिकाणी सांगितले की दर्वीकर, मंडली, राजील आणि व्यंतर असे चार प्रकार आहेत सर्पांचे. दर्वीकर, मंडली, राजील आणि व्यंतर. त्यातले दर्वीकर हे त्यांचं विष हे वात स्वभावाचं असतं. त्यानंतर मंडली जे सर्प आहेत त्यांचं विष हे पित्त स्वभावाचं असतं. नंतर राजील जे आहेत त्यांचं विष कफ स्वभावाचं असतं. आणि व्यंतर जे सर्प आहेत त्यांचं विष संनिपात स्वभावाचं असतं. अशा पद्धतीने हे सर्पविज्ञान, सर्पांसंबंधीचा विषय या चर्चेतून जो पुढे आला, विषय चालला होता पंचमी तिथीचा, नागदेवतेचा, पण हा सगळा विस्तृत विषय ही चर्चा या ठिकाणी राजा शतानिक आणि महर्षी सुमंत यांच्या ठिकाणी झाली, जो पूर्वी गौतम ऋषी आणि कश्यप यांचा संवाद झालाय सुमेरू पर्वतावर तो या ठिकाणी मांडला. आणि म्हणून सर्प ही देवता मानलेली आहे. मित्र तर आहेच आहे, मित्रापेक्षाही उच्च दर्जा, कारण मित्र म्हणजे समस्वरूप म्हटलंय, पण देवता हा आदरभाव आहे. देवता हा तिथं आदरभाव व्यक्त करणं आहे. म्हणून आपल्याकडे वृक्षांना अथवा सर्प म्हणा, नदी इत्यादिकांना देवत्व प्रदान करण्याचं कारण आहे. मित्रत्वामध्ये किंमत तितकी कळत नाही, पण देवत्वामध्ये आदरभाव असल्यामुळे त्यांचं स्थान हे उच्च राहत, अधिक उच्च राहत. म्हणून या ठिकाणी या सर्पांच्या संदर्भात सांगितलंय की सर्प पंचमी तिथी अर्थात त्या परिसरामध्ये सर्पांचं भय राहू नये, सर्पांचा दंश होऊ नये. म्हणून सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे मंत्र आहेत, त्या मंत्रांचा उल्लेख उच्चार केल्याने सर्प सुद्धा त्या परिसरामध्ये येत नाही, पीडा देत नाही, किंवा त्या व्यक्तीवर सुद्धा कृपा करतात, कारण ही दैवी शक्ती आहे. मंत्रांचा परिणाम होतो ज्या पद्धतीने, जसं म्हटलं की शास्त्र आहे की शास्त्राचा उपयोग करणारी व्यक्ती तिची क्षमता, तिची पात्रता कशी आहे त्याच्यावर त्याचा परिणाम आहे, त्याचा परिणाम आहे. की जसं आहे की एखादी स्त्री पदार्थ बनवते तेव्हा त्या पदार्थांना काही वेगळीच चव आहे, कारण त्या स्त्रीचा अधिकार, तिचा अनुभव द्याय त्याच्यावर त्या पदार्थाची जशी चव आहे, गोडी अवलंबून आहे, स्वाद आहे, तसं त्या व्यक्तीची जी क्षमता आहे त्याच्यावर त्या मंत्राचा दैवी परिणाम आहे. त्यांनी कुठल्या काळात म्हटला, कुठल्या परिस्थितीमध्ये म्हटला, त्याची मानसिक, शारीरिक, वाचिक, परंपरागत सुद्धा किंवा त्याचा आचार कसा आहे, या सगळ्या गोष्टीवर त्या मंत्राची फलश्रुती अवलंबून आहे. रस्त्याने चालता चालता पायात चपला घातलेला आहे आणि म्हणून तो मंत्र म्हटला लगेच परिणाम होणार आहे अशातला भाग नाही, कारण त्याने कुठल्या परिस्थितीमध्ये ते म्हटलंय त्याच्यावर सुद्धा. जसं कश्यप नावाचा ब्राह्मण निघाला, परीक्षितीला तक्षक दंश करणार आहे असं सांगितलं, तेव्हा अनेक जे काही कोणी वैदू आहेत, कोणी मांत्रिक आहेत, सर्पदंशाचा संबंधाने जाणकार आहेत, त्यातला हा कश्यप नावाचा जो ब्राह्मण आहे तोही निघाला, कारण तो यातला जाणकार आहे, सिद्ध आहे. आणि तो निघाला. परीक्षिती शुकताल तीर्थक्षेत्रावर बसलेला आहे प्राय प्रवेशन करायला, आता त्याला तक्षक दंश करणार आहे. तेव्हा हा जो निघाला आहे तो आला शुकतालच्या अतिशय जवळ आला आणि तिथं तक्षक आला आहे. तक्षकाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं, मनुष्याचं रूप धारण केलं आणि त्याला विचारलंय तू कोण आहेस, कुठे निघाला? तो म्हणाला मी निघालोय परीक्षितीचे प्राण वाचवायला, माझ्याकडे मंत्र सामर्थ्य आहे, मी वाचवू शकतो, सर्पाचं विष उतरवू शकतो, पुरावा काय कोणा आहे माझ्याकडे? जर आत्ता या क्षणी इथं तक्षक आला आणि त्याने जरी कोणाला दंश केला तरी मी वाचवू शकतो. तक्षकाने मूळ रूप दाखवलं, म्हणाले, हे जे झाड हिरवगार दिसतं, या झाडावर पक्षी आहे, या झाडाला मी दंश करतोय, तू मला हे झाड पूर्वत करून दाखव तर मी मानेल. तक्षकाने झाडाला दंश केला, झाड जळून खाक झालं, झाडावरचे पक्षीही मृत झालेत. तेव्हा या काश्यपाने आपला मंत्र सामर्थ्याचा प्रयोग केला, ते झाड पूर्वत झालं, पक्षी पूर्वत झाले. तक्षकाला हे आश्चर्य वाटलंय की मग आपण जर परीक्षितीला संपवलं तर हा त्याला जिवंत करेल. त्याला विचारलं, बाबा हे सगळं कशासाठी करतोय? पैशासाठी. मी त्याच्यापेक्षा अधिक तुला देतो ना, परीक्षिती तुला काय देईल, त्याच्या 10 पट तुला अधिक देतो, पण इथून जा परत. म्हणून सुखतालच्या जवळ जे काही मोरणा म्हणून गाव आहे तिथपर्यंत हा आलेला होता, तिथून त्याला परत जावं लागलं. आणि नंतर मात्र त्याला पश्चाताप झाला की आपण पैशाला भुललो, राजाचे प्राण वाचवण्यापेक्षा पैशाला भुललो. इतर पुराणांमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे की त्याने त्यानंतर तीर्थयात्रा केल्या, जी चूक घडली त्याबद्दल धन घेतलं, पण एखाद्याचे प्राण वाचवणं हा सगळ्यात मोठं, त्याच्याही पेक्षा मोठं काम होतं. आपलं चुकलं म्हणून त्याने तीर्थक्षेत्रांच्या यात्रा सुद्धा त्यानंतर केलेल्या आहेत, पश्चातापाने दग्ध झालेला असा तो काश्यप. आणि त्यामुळे या पद्धतीने हे जाणणारे मंत्र जाणणाऱ्या सुद्धा आहेत, त्या मंत्रांचे परिणाम सुद्धा होतात की सर्प त्या परिसरामध्ये फिरकत नाही, असेही मंत्र आहेत. अर्थात शेवटी म्हटलं तर हे सगळे सृष्टीतले घटक आहे. तेव्हा कोणी कुठे फिरायचं न फिरायचं, आता काय सगळे स्वातंत्र्य सगळ्यांना पाहिजे, त्यामुळे त्यांनाही काय स्वातंत्र्य पाहिजे की कुठेतरी फिरायचं. म्हणून या ठिकाणी पंचमी तिथीचं निरूपण केलं. त्यानंतर षष्ठी तिथी जी आहे, थोडक्यात त्या ठिकाणी षष्ठी तिथी जी आहे ती कार्तिकेयांची तिथी आहे. स्कंद कार्तिकेय भगवान शिवशंकराचे पुत्र, त्यांना कृत्तिका पुत्र म्हणतात, कार्तिकीय म्हणतात, स्कंद म्हणतात, किंवा देवसेनेचे ते सेनापती आहे. कार्तिकेय जे आहे देवसेनेचे सेनापती आहे. कार्तिकेयासारखा योद्धा नाही. अतिशय लहान असताना सुद्धा ज्याने तारकासुराचा वध केला, स्कंद पुराणामध्ये मोठा सुंदर संग्राम दिलेला आहे की शिवपुत्र तारकासुराला मारणार आहे, अशी जे काही वरदान किंवा त्याला मिळालेलं आहे तारकासुराला की शिवपुत्राकडूनच मृत्यू आहे, तोपर्यंत शिवशंकराचा विवाह सुद्धा नाही, वगैरे वगैरे मोठा सुंदर विषय स्कंद पुराणामध्ये आहे. तर अशा कार्तिकीयाचा त्याला सेनापती म्हटलंय. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे. गीतेमध्ये विभूती म्हटलंय, सेनानी नाम अहम स्कंदा, ही माझी विभूती आहे, हे माझं स्वरूप आहे. की सेनापती म्हणजे सेनापतींमध्ये कार्तिकेय हे माझं स्वरूप आहे. सेनेची व्यूहरचना कशी करावी, आक्रमण कसं करावं वगैरे सगळं जे नियोजन आहे ते सेनापती म्हणून कार्तिकेयांचं. देवसेनेने सुद्धा या लहानशा कुमार कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली मोठ्या दैत्याशी संघर्ष केला आणि विजय प्राप्त केला आहे, हा जो वर्णन जे बघायला मिळतं. म्हणून त्यांची जन्मतिथी म्हणा किंवा ही त्यांना प्रिय असणारी तिथी षष्ठी तिथी जी आहे, म्हणून स्कंद षष्ठी सुद्धा त्या दिवशी कार्तिकेयाचं सुद्धा दर्शन जे भाद्रपद महिन्यामध्येही षष्ठी तिथीचं आहे की त्यांचं दर्शन घेण्यासंदर्भात आहे. त्यांना कृत्यकांनी सांभाळलं म्हणून ते कार्तिकेय म्हणतात. गंगेच्याही उदरात जणू त्यांनी वास्तव केला म्हणून त्यांना गंगा गर्भ असंही नाव आहे. तेव्हा कार्तिकेयांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांचं पूजन करायचं या षष्ठी तिथीला, तर त्यांची प्रार्थना अशी करावी असं म्हटलंय की सप्तर्षीदार जे स्कंद स्वाहापती समुद्भव रुद्रार्य माग्निज विभो गंगा गर्भ नमोस्तुते. हे रुद्रपुत्र शिवपुत्र गंगा गर्भ अथवा या कृत्तिकाने ज्यांचं रक्षण केलेलं आहे, अशा कार्तिकेयांचं या षष्ठी तिथी संबंधाने महात्म्य आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण. श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ बाबासाहेब जाधव यांना स्वामींनी प्राणदान दिलं ही बातमी अक्कलकोटभर पसरली। त्यामुळे काय झालं तर सर्वांना वाटू लागलं की समर्थ आपला प्राण वाचवतील। लोकांच्या मनातले हे भाव स्वामींनी वाचले होते, म्हणून स्वामींनी ठरवलं की जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा या गोष्टीचा खुलासा करावा आणि लोकांच्या मनात दाटून आलेला गैरसमज दूर करावा। काही दिवस गेले, स्वामींच्या परमभक्ताची म्हणजेच बाबासाहेब जाधव यांची वृद्ध आई मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत होती। स्वामींच्या ह्या परमभक्ताला वाटलं की आईच्या प्राणांसाठी स्वामींना साकडं घालायचं। हा विचार त्याने बोलून दाखवला तेव्हा स्वामी म्हणाले, मी तुझ्या घरी येतो

आईचा प्राण गेलाच कसा? स्वामींकडे तो करुण नजरेने पाहू लागला. तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. मी कोणाचाही मृत्यू रोखू शकत नाही असं नाही. मला वाटलं की ह्या जीवाचं कार्य अजून शिल्लक आहे, तर त्याचा मृत्यू मी निश्चित थोपवतो. ह्या माझ्या मातेचं कार्य संपलं होतं, म्हणून मी येथे आलो. तिच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला. एक लक्षात ठेवा की देवांना सुद्धा अवतार समाप्ती आहे, तिथे मरते माणसाचं काय? बाबासाहेब जाधवांचं नामस्मरण थोडं बाकी होतं आणि बैलाचं कार्य संपलं होतं, म्हणून मी फक्त मृत्यूची अदलाबदल केली. यमराजाला माघारी पाठविले नाही. प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो हे कदापिही विसरू नका. स्वामींचं बोलणं ऐकून सर्व लोक भारावून गेले आणि स्वामींना सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराजवळ नेहमी शाश्वत मागावं. अशाश्वत मानवी देहाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात असं गारहाणं परमेश्वराजवळ कधीही घालू नये, कारण संपूर्ण जीवसृष्टी एका निश्चित क्रमाने फिरतेच आहे. प्रत्येक जीवाचं प्रारब्ध वेगळं, त्यानुसार त्याला जगत असलेल्या जन्मात भोगावं लागतं. परमेश्वराजवळ काही मागायचंच असेल तर काय मागावं? एकच सांगतो, परमेश्वराला म्हणावं की आजपर्यंत माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्याबद्दल तू मला क्षमा कर आणि यापुढे मी अत्यंत पवित्र नि पुण्यशील आयुष्य जगेन असं वरदान मला दे. नामातच राहीन असा मला आशीर्वाद दे. अटळ मृत्यूला माघारी फिरव असं कधीच परमेश्वराला साकडं घालू नये.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो पारंपरिक भक्तिरचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येकजण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा